बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा। हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका। प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुना पडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत
मन प्रसन्न राहतं, नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्त्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा करुणा शांती आनंद यांची वृष्टी करत आहे।

अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज कुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज मंगळवार भाद्रपद कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी अर्थात 29 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र। आज तृतीया महालय आहे। आजच भरणी श्राद्धाचा दिवस आहे। आज अंगारक योगाची संकष्ट चतुर्थी आहे। महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात। दिल्लीमध्ये चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 7:37 आहे। नागपूरमध्ये चंद्रोदय संध्याकाळी 7:44 होणार आहे। छत्रपती संभाजीनगर इथे चंद्रोदय रात्री 8:03 होणार आहे। बडोद्यामध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 8:07 आहे। पुण्यामध्ये चंद्रोदय रात्री 8:09 होणार आहे। कराड आणि कोल्हापूर इथे चंद्रोदयाची वेळ रात्री 8:12 आहे। सावंतवाडी कणकवली वेंगुर्ला म्हापसा आणि बेळगाव या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:14 होणार आहे। पणजी इथे चंद्रोदयाची वेळ रात्री 8:16 आहे। तर मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली अलिबाग आणि पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:13 होणार आहे। खेळगाव तालुका कराड जिल्हा सातारा इथे आज श्री गणेश यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। जे ध्येय तुम्हाला दिसू शकत नाही ते तुम्ही कधीच प्राप्त करू शकणार नाही। बहुतांश लोक एक आनंदी ऊर्जावान आणि समृद्ध जीवन जगण्याची केवळ कल्पना करत बसतात, पण हे प्रत्यक्षात उतरावं यासाठी महिन्यातून फक्त 10 मिनिटं काढावीत, आपली ध्येय लिहून काढावीत, त्यावर सखोल मनन चिंतन करावं असं मात्र त्यांना मुळीच वाटत नाही। ध्येय निश्चितीमुळे तुमचं आयुष्य महत्त्वपूर्ण बनतं, तुमचं जीवन अधिक समृद्ध प्रसन्न आनंदी आणि महत्त्वपूर्ण होतं आणि स्पष्टतेची शक्ती तुम्हाला स्वनियंत्रण बहाल करते। तेव्हा आनंदी ऊर्जावान आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आपले संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या संकल्पांना लिहून काढा, त्यावर मनन चिंतन करा आणि आपली ध्येय निश्चित गाठा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 29 सप्टेंबर. प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य. मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी. मी माझ्याकरता जगतो असं न म्हणता रामाकरता जगतो असं म्हणूया, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात, म्हणून भगवंताकरता जगावं. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे? पण साधू त्याचा सदुपयोग करतात, आम्ही तसा करीत नाही म्हणून परमार्थ साधत नाही. जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत, मनुष्य जन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व. मनुष्य जन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहिजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच. समय लावली पण तेल वरचेवर न घातलं तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावं, मग परमार्थ दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचं असेल तर वाट चालू लागलं पाहिजे, मग वाटेत कोणीतरी वाट दाखवणारा भेटतोच, निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार? परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच. म्हणून रामाचं अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया. आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडं तरी कृतीत येणं जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर जेवढं कळलं तेवढं तरी आचरणात आणायला काय हरकत आहे? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचं ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असं करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे पोथीतलं सगळं कळलं नाही तरी जे कळलं तेवढं तरी कृतीत आणूया. दृढनिश्चयाने एक एक मार्ग आक्रमत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणून भगवत स्मरणाला जपलं पाहिजे, त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावं. संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तिथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागलं तर प्रपंच परमार्थ रूपच होईल. मी रामाचा म्हणणं हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणं हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचं पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असं मानतो. झाडाचं पान रामा वाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवतो. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोतेहो पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे शाहीर साबळे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीत। स्वामी भक्तांना ह्याची प्रचिती खूप वेळेला यायची। डॉक्टर वामन गोपाळ हे स्वामींचे निस्सीम भक्त, मुंबईला त्यांचा दवाखाना होता। स्वामींच्या कृपेने दवाखाना उत्तम चालला होता। दर महिन्याच्या पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे, 2 दिवस स्वामींच्या सहवासात राहायचे आणि मग मुंबईला परतायचे। रोज सकाळ संध्याकाळ ते स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे, स्वामींच्या नामात अष्टौप्रहर दंग व्हायचे। दर गुरुवारी श्री दत्तात्रेयांची आरती आणि स्वामींचा जप ह्यात डॉक्टर दंग होऊन जायचे। अनुभव असा होता की दर गुरुवारी रात्री आरती झाल्यावर त्यांचं देवघर गंधाने भरून जायचं। जप संपला की शरीर अगदी पिसासारखं हलकं होऊन क्षणार्धात अक्कलकोटात सूक्ष्म रूपात जायचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन माघारी वळायचं। स्वामींची आपल्यावर अपरंपार कृपा झाली आहे ह्याची तीव्र जाणीव डॉक्टरांना होती। दर गुरुवारचा हा दिव्य अनुभव त्यांनी अंतःकरणात जपून ठेवला होता। एका पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी खूप काबुली डाळिंब घेतली आणि ती त्यांनी स्वामींना अर्पण केली। त्या पौर्णिमेला स्वामींच्या दर्शनाला ठिकठिकाणाहून हजारो माणसं आली होती। डॉक्टरांच्या मनात खरं तर असा भक्तिभाव दाटून आला होता की आपल्या हाताने स्वामींना डाळिंबाचे लाल भडक दाणे भरवायचे, परंतु गर्दीमुळे मात्र ते शक्य झालं नाही। 2 दिवसांनी ते परत मुंबईला आले। त्या दिवशी नेमका गुरुवार होता, रात्रीची आरती संपली, त्यांचं देवघर पुन्हा स्वामी गंधाने भरून गेलं। डॉक्टरांचं मन आनंदाने भरून आलं। नंतर ते जपाला बसले। जप चालू असताना अचानक देवघरात पौर्णिमेचं शीतल चांदणं पसरलं, त्यांची खोली निळ्या रंगाने भरून गेली, त्यांच्या कानावर अमृतासमान वाणी पडली, डॉक्टर डाळिंब खायला आलो आहे। डॉक्टर समोर पाहू लागले तर साक्षात स्वामी समर्थ तिथे उभे होते। आपल्या डोळ्यावर डॉक्टरांचा विश्वासच बसेना, साक्षात परब्रह्म भक्ताघरी त्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आले होते। डॉक्टरांनी स्वामींना चौरंगावर बसवलं, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांनी श्री दत्तात्रेयाची आरती पुन्हा केली आणि मंत्र जप म्हटला, डाळिंब सोललं आणि आपल्या हातांनी त्यांनी स्वामींना भरवलं। स्वामींनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला आणि एकदम गुप्त झाले। पहाट झाली तरी डॉक्टरांचा जप मात्र सुरूच होता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगतो की जो नामात दंग असतो, जपात स्वतःला पूर्ण विसरून जातो, त्याच्या मागे पुढे परमेश्वर चालत असतो। परमेश्वर तुमचा पूर्ण भार उचलतो, तुम्हाला जे जे हवं असं वाटतं ते ओळखून देतो, तुमचं मन तो समाधानाने भरून टाकतो, तृप्तीचा आनंद देतो। केवळ सुख आणि सुखच तुम्ही अनुभवता, कारण तुम्ही अखंड नामात असता।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणातल्या सप्तद्वीप उत्पत्ती आणि वंश यांचं वर्णन जाणून घेऊयात. श्री हरी भगवान म्हणाले, राजा प्रियवतीला 10 मुलं झाली होती. त्यांची नावं अग्निघ्र, अग्निबाहू, अग्निवाह, द्युतिमान, मेधा, मेधातिथी, भव्य, शबल आणि ज्योतिषमान अशी होती. मेधा, अग्निवाह आणि भव्य हे तिघे योगाभ्यासात तरबेज होते. त्यांनी कधीही आपलं मन राजाच्या सुखाचा उपभोग करण्याकडे घातलं नाही. प्रियव्रत नृपाची फक्त 7 मुलं अशी होती ज्यांच्यासाठी राजाने भूमीची 7 बेटांमध्ये विभागणी करून दिली. 50 कोटी योजना असलेली ही पृथ्वी त्याप्रमाणे विशाल दिसत होती. त्या 7 बेटांची नावं जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मलद्वीप, कुश, क्रौच्य, शाकद्वीप आणि 7वं पुष्कर अशी त्या 7 बेटांची नावं होती. ही 7 बेटं 7 समुद्रांनी वेढली गेलेली होती. त्या 7 समुद्रांची नावं अशी लवण, इक्षु, सुरा, घृत, दही, दुग्ध आणि पाणी अशी आहेत. एका बेटापासून दुसरा समुद्र दुप्पट विस्ताराचा होता. जम्बूद्वीपात मेरू पर्वत 1,00,000 योजनांचा पसरलेला आहे. याची उंची 84,000 योजना आहे. 16 योजना खाली पाण्यात गेलेला आहे आणि 32 योजना तो वर गेलेला आहे. तसंच 16,000 योजना तो कर्णिकेच्या आकाराप्रमाणे दिसतो. हिमकूट आणि हिमवान ह्या पर्वतांच्या दक्षिणेला निबध आहे. उत्तर दिशेला नील पर्वत आणि शृंगी पर्वत आहे. लक्षद्वीपात प्राचीन मानव राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अवस्था नाही. भरताचा सुमती नावाचा मुलगा होता. त्याचा पुत्र तेजस होय. तेजसाचा मुलगा इंद्रधनुष्य होय आणि त्याचा मुलगा परमेष्ठी होय. अशा प्रकारे त्या कुळात निरनिराळे राजे होऊन गेले. आता आपण वर्ष आणि कुल पर्वत वर्णन जाणून घेऊयात. वर्ष म्हणजे देश. या पृथ्वीतलावर प्राचीन काळी असलेल्या वर्षांची नावं म्हणजे देशांची नावं जाणून घेऊयात. इलावर्त हा देश सर्व पृथ्वीमध्ये मध्यभागी होता. त्याच्या पूर्वेला भद्राश्व देश होता आणि पूर्व आणि दक्षिणेला हिरण्यवान देश होता. त्यानंतर किमपुरुष हा देश मेरू पर्वताच्या दक्षिणेला आहे आणि त्याच्या दक्षिणेला भारतवर्ष म्हणजे भारत देश आहे. त्याच्या दक्षिणेला हरिवर्ष देश आहे. पश्चिमेला केतुमान देश आहे. उत्तरेला कुरु देश आहे. इंद्रद्वीप, केशरुमान, ताम्रवर्ण, गभस्तिमान, नागद्वीप आणि कटाह, सिंहल, वारुण ही 9 बेटं आहेत. ती सागरांनी वेढलेली आहेत. पूर्वेला किरात लोक राहतात. पश्चिमेला यवन राहतात. दक्षिणेला तेलुगू राहतात. तर उत्तरेला तुरुष्क लोक राहतात. इथे 7 पर्वत आहेत. त्यांची नावं अशी महेंद्र, मलय, सह्य, शुक्री, गान, दाभृक्ष पर्वत, विंध्य आणि पारिभद्र ही त्यांची नावं. त्याचप्रमाणे त्या देशात अनेक महत्त्वाच्या नद्या आहेत. त्या नद्यांची नावं अशी वेदस्मृती, नर्मदा, वरदा, सुरसा, शिवा, तापी, पयोष्णी, सरयू, कावेरी, गोमती, गोदावरी, भीमरथी, कृष्णवर्णा, महानदी, केतुमाला, ताम्रपर्णी, चंद्रभागा, सरस्वती, कावेरी आणि शतद्रु अशी त्यांची नावं आहेत. मध्य देशात राहणाऱ्या माणसांना पांचाल, कुरु, मत्स्य, चौंघेय, कुंती आणि शूरसेन असं म्हणतात. त्याचप्रमाणे सूत, मागध, चैंदी, काढाय, विदेही तसंच कोशल हे देश पूर्वेला आहेत. कलिंग, बंग, पुंड्र, अंग, वैदर्भ हे देश विंध्य पर्वताच्या आजूबाजूला आहेत. दक्षिणेला राहणारे
पुलिंद, अश्मक, जीमूत, मयराष्ट्र, निवासी, कारणाट, कांबोज आणि घाट हे आहेत. अंबस्ट, द्रविड लाट, कंबोज, स्त्रीमुख, शक आणि आनर्त लोक दक्षिण आणि पश्चिमेला राहतात. स्त्री साव्य, सैंधव, म्लेंच्छ, नात्रिक आणि यवन हे लोक पश्चिम दिशेला राहतात. नैषधाच्या जवळ माथुर, मांडल्य, तुषार, मूलिक, चमस, शखर, महाकेश, महानाद हे देश उत्तरेला आणि पश्चिमेला आहेत. लंबक, स्तन, नाग, माद्र, गांधार, वाल्हिक हिमालयात राहणारे आणि म्लेंच्छ हे लोक उत्तर देशात राहणारे आहेत. जिगर्त, नील, कोलाभ, ब्रह्मपुत्र, सरक्षण, अर्भाबाह्य, काश्मीर हे देश उत्तर आणि पूर्व बाजूला आहेत. आता गरुड पुराणातलं पाताल नरकादी वर्णन जाणून घेऊयात. ही जमीन 70,000 योजना आहे असं म्हणतात. दशसहस्त्र योजनांवर पाताळ आहे. पाताळ 7 प्रकारचे आहेत. त्यांची नावं अतल, वितल, नितल, गभस्मीमत, महाख्य, सुतल आणि अग्राय पाताळ अशी आहेत. कृष्ण, शुक्ला, अरुणा, पिता, शर्करा आणि शैल कांचना अशी तिथल्या जमिनींची नावं आहेत. तिथे दैत्य आणि भुजंग निवास करतात. रौद्र पुष्कर द्वीपात नरक आहेत. त्यांची नावं अशी रौरव, शुकर, बोधस्थाल, विरासन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवण, विमोहित, रुधिर, वैतरणी, कृमिश, कृमिभोजन, असिपत्रवन, कृष्ण, नानाभक्ष, पूयवह, पापवहीन, जालोद्भव, अशिव, सदेश, कृष्णसून, तम, अवीची, श्वभोजन, अप्रतिष्ठ, उष्णवीची अशी आहेत. पापी लोक किंवा वाईट कर्म करणारी माणसं आपल्या कर्मांचं फल भोगण्यासाठी इथे येतात. इथल्या यातना त्यांना विष्ठा, शस्त्र आणि अग्नी यांनी वेढलेल्या नरकात भोगाव्या लागतात. या नरकांच्या वर उत्तरेला भूतादी लोक आहेत. जल, अग्नी, वायू आणि आकाश याने हे भूतादी लोक वेढलेले आहेत. ते ब्रह्मांड महान प्रधानांच्या द्वारा वेढलेले आहेत. हे ब्रह्मांड 10 पट व्याप्त आहे आणि तिथे नारायण व्याप्त होऊन राहतात. आता गरुड पुराणातलं ज्योतिषशास्त्र वर्णन जाणून घेऊयात. श्रीहरी भगवान म्हणाले, सूर्याच्या 6 दिशा मानाव्या, चंद्राच्या 15 दशा मानाव्या, मंगळाच्या 8, बुधाच्या 17, शनीच्या 10, गुरुच्या 19, राहूच्या 12 आणि शुक्राच्या 21 दशा मानाव्या. रवीची दशा दुःख देणारी असते. ती उद्वेग आणि राज्य नाश करणारी असते. चंद्राची दशा विभूती देणारी असते. ही दशा सुख देणारी असते आणि मिष्टान्न देणारी असते. मंगळाची दशा दुःख देणारी असते. ती राज्य इत्यादी गोष्टींचा विनाश करणारी असते. बुधाची दशा चांगली स्त्री प्राप्त करून देणारी असते. ती राज्य देणारी आणि पैशाची वृद्धी करणारी असते. शनीची दशा राज्य नाश करणारी आणि बंधुधर्माला दुःखदायक असते. गुरुची दशा राज्य देणारी असते. त्याचप्रमाणे सुख, धर्म इत्यादी चांगल्या गोष्टी करून घेणारी असते. राहूची दशा राज्य नाश करणारी, रोग उत्पन्न करणारी, दुःखदायक असते. शुक्राची दशा हत्ती, घोडे अशी वाहन देणारी, तसंच राज्य आणि स्त्री यांचा लाभ करून देणारी असते. मंगळाचं क्षेत्र मेष आहे. शुक्राचं क्षेत्र वृषभ आहे. बुधाचं क्षेत्र मिथुन आहे. तसंच सोमाचं क्षेत्र कर्क आहे. सिंहाचा स्वामी सूर्य असतो. कन्येचा स्वामी बुध असतो. मंगळाचं क्षेत्र स्थित आहे. मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे. तुला आणि वृषभ राशींचा स्वामी
शुक्र आहे. बृहस्पती हा धनाचा स्वामी, मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनी असतो आणि मीनेचा स्वामी गुरु असतो. गरुड पुराणामध्ये पुढे चंद्रशुद्धी कथन केली आहे. श्रीहरी म्हणतात, चंद्राच्या 10 अवस्था असतात. प्रवासावस्था, पुनः नष्टावस्था, मृतावस्था, जयावहावस्था, हास्यावस्था, विषादावस्था, भोगावस्था, ज्वरावस्था, कंपावरण आणि स्वस्थावस्था या त्या 10 अवस्था आहेत. या 10 अवस्थांमधून चंद्र गमन करीत असतो. या अवस्थांच्या क्रमावर फळ सांगितलं जातं. प्रवास करणं, हानी होणं, मृत्यू, जय, हास्य, रती, सुख, शोक, ज्वर, कंप या अवस्थांचं फळ त्यावरून सांगता येतं. जन्मस्थानात असणारा चंद्र संतोष देणारा ठरतो. द्वितीय चंद्र हा आनंददायक असतो. तिसऱ्या घरात असणारा चंद्र राज्य, सन्मान असा प्राप्त करून देणारा असतो. चौथ्या घरात असणारा चंद्र हा कलहदायक असतो. पाचव्या घरात असणारा चंद्र श्री लाभ देणारा असतो. सहाव्या घरात असलेला चंद्र धनधान्य देणारा ठरतो. सातव्या घरात असलेला चंद्र रती आणि पूजा देणारा ठरतो. आठव्या घरातला चंद्र हा मारक असतो, त्यामुळे प्राण जाण्याचा सुद्धा संभव असतो. नवव्या घरात असलेला चंद्र हा धनदायक असतो. दहाव्या घरात असलेला चंद्र कार्यसिद्धी करणारा ठरतो. अकराव्या घरात असलेला चंद्र भय देणारा ठरतो. तर 12व्या घरात असलेला चंद्र अशुभदायक असून तो निश्चित मृत्यूदायक ठरतो. यात्रेच्या वेळी कोणतं नक्षत्र किंवा कोणती दशा शुभ असते याविषयीचं कथन असं आहे की कृत्तिका इत्यादी 7 नक्षत्रात पूर्व दिशेला यात्रा करणं शुभदायक आहे. मघा इत्यादी 7 नक्षत्रांना दक्षिण दिशेला यात्रा करणं शुभदायक आहे. अनुराधा इत्यादी नक्षत्रांना प्रवास शुभदायक आहे. धनिष्ठा इत्यादी 7 नक्षत्रांना उत्तर दिशेला यात्रा करणं शुभदायक आहे. अश्विनी, रेवती, चित्रा आणि धनिष्ठा ही नक्षत्र समलहरणात शुभदायक आहेत. मृगशिरा, अश्विनी, चित्रा, मूल आणि हस्त ही नक्षत्र कन्यादान करण्याला, यात्रेला आणि प्रतिष्ठा इत्यादीमध्ये शुभदायक मानली जातात. जन्मगृहात आणि दुसऱ्या गृहात शुक्र आणि चंद्र असणं हे शुभदायक आहे. मंगळ, शनी, चंद्र, सूर्य आणि बुध चौथ्या घरात शुभदायक आहेत. शुक्र आणि बृहस्पती 5व्या घरात आणि चंद्र तसंच केतू त्या घरात असतील तर ते श्रेष्ठ होय. शनी, सूर्य आणि मंगळ 6वे तर गुरु, चंद्र 7वे, बुध आणि शुक्र हे 8वे असतील तर ते श्रेष्ठ आहेत. 9व्या घरातील बृहस्पती नेहमी शुभ असतो. सूर्याचा मुलग अर्की आणि चंद्र 10व्या किंवा 11व्या घरात शुभदायक मानले जातात. 12व्या घरातला बुध आणि शुक्र हे सुख देणारे असतात. त्यानंतर उच्च स्थानातल्या ग्रहांविषयी वर्णन आलं आहे. सिंहाने युक्त मकर श्रेष्ठ असतं. कन्येने युक्त मेष उत्तम असतं. तुळेत मीन आणि कुंभेपेक्षा कर्क हा उत्तम असतो. धनुपेक्षा वृषभ आणि मिथुनपेक्षा वृश्चिक हे षडाष्टक प्रीतीसाठी होतं. याबाबत कुठलीही शंका नको असं वर्णन गरुड पुराणात आलंय. यानंतर गरुड पुराणामध्ये द्वादश राशी वर्णन आलेलं आहे. श्रीहरी भगवान म्हणतात, हे हर, सूर्य उदयाच्या वेळी ज्या राशीवर सूर्य स्थिर असतो त्यात 6 राशींमध्ये दिवसा आणि 6 राशींमध्ये रात्रीच्या वेळी तो फिरत असतो. अशा प्रकारे 6-6 राशींमधून सूर्य फिरत असतो. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या राशीच्या लग्नघटिका सांगितल्या आहेत. मीन आणि मेष या राशीच्या 5 घटिका असतात. वृषभ आणि कुंभ यांच्या 4 घटिका असतात. मकर आणि मिथुन यांच्या 3-3 घटिका असतात.
धनु किंवा कर्क या राशीच्या 5 घटिका समजाव्यात. सिंह आणि वृश्चिक ह्या राशींच्या 5 आणि कन्या तसंच तूळ या राशींच्या 7 घटिका समजाव्यात. अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांच्या संदर्भात आणि लग्नाच्या प्रमाणात संपूर्ण राशीच्या घटिका सांगितल्या आहेत. प्रारंभी आणि शेवटी 6-6 घटिकांची किंवा 5, 4 आणि 3 घटिकांची अवस्था मेष इत्यादी राशींच्या बाबतीत लग्नकारक असते. मेष लग्नात जी कन्या होते ती पुत्रहीन असते. वृषभ लग्नाची जी मुलगी असते ती कामिनी असते. मिथुन लग्नाची जी मुलगी असते ती सुंदर असते. कर्क लग्न असलेली वेश्यावृत्तीची आणि अल्पपुत्र असते. कन्या लग्नाची जी मुलगी असते ती लावण्य संपन्न असते. तुला लग्नाची मुलगी रूप आणि ऐश्वर संपन्न होते. वृश्चिक लग्नात उत्पन्न झालेली कन्या भांडखोर असते. धनलग्नाची मुलगी सौभाग्यशाली असते. मकर लग्नात उत्पन्न झालेली मुलगी वाईट चालींची असते. कुंभलग्नात उत्पन्न झालेली मुलगी कमी मुलं होणारी आणि मीन लग्नात असलेली मुलगी वैराग्य वृत्तीची होते. तुला, कर्क, मेष आणि मकर ह्या राशी चरक कार्याच्या असतात. कारण ह्या चर स्वभावाच्या असतात. त्यांनी चर कार्यच केली पाहिजेत. सिंह, वृषभ, कुंभ आणि वृश्चिक ह्या स्थिर राशी मानतात. त्यांनी स्थिर कार्यच केली पाहिजेत. कन्या, धनू, मीन आणि मिथुन ह्या 2 स्वभावांच्या राशी आहेत. ह्या राशीच्या पुरुषांनी अशीच कार्य केली पाहिजेत की ज्यात 2 भाव असतात. यात्रा नेहमी चरलग्नात करावी आणि गृहप्रवेश इत्यादी कार्य स्थिर लग्नातच केली पाहिजेत. देवतांची स्थापना आणि बाह्य कार्य 2 स्वभावांच्या लग्नांनी केली पाहिजेत. आता तिथींची शुभ नावं जाणून घेऊयात. प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी या तिथींना नंदा हे नाव आहे. द्वितीया आणि सप्तमी या तिथींना भद्रा हे नाव आहे. अष्टमी, तृतीया आणि त्रयोदशी ह्या तिथींना भया हे नाव आहे. चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी ह्या तिथींना रिक्ता या नावाने ओळखलं जातं आणि ह्या तिथी अशुभ मानल्या जातात. म्हणजेच कोणतंही शुभ कार्य रिक्ता या तिथीत केलं जात नाही. पंचमी, दशमी आणि पौर्णिमा या तिथी अत्यंत शुभ समजल्या जातात. आता ग्रहांचं स्वरूप आणि स्वभाव जाणून घेऊयात. गुरु हा चर आणि सौम्य आहे. शुक्र हा क्षिप्र म्हणजे मृदू आहे. रवी हा मुख्य आहे. शनी हा दुःखदायक मानला पाहिजे. मंगळ उग्र असतो तर चंद्र हा सम असतो. चर आणि क्षिप्र ग्रहांच्या वेळी प्रयाण करायला पाहिजे आणि मृदू आणि मुख्य ह्याच्यात प्रवेश केला पाहिजे. दारुण आणि उग्र काळात जयाची अपेक्षा करणाऱ्या क्षत्रियांनी युद्ध केलं पाहिजे. राजाच्या अभिषेकाचं काम आणि अग्निकार्य सोमवारी करणं हे अतिशय चांगलं असतं. सोमतुलात गृहप्रवेश हे काम केलं पाहिजे. सेनापती, सैन्याच्या संबंधित काम, शूरतापूर्ण युद्ध आणि शस्त्र इत्यादींचा अभ्यास मंगळात सांगितला आहे. सिद्धिकार्य आणि मंत्रासंबंधी काम तसंच प्रवास हा बुधवारी करावा. अध्ययन, देवांची पूजा तसंच वस्त्र प्रावरण आणि दागिने घालणं इत्यादी कामं गुरुवारी करावीत. कन्यादान, हत्ती इत्यादी वाहनांवर बसणं ही कामं शुक्रवारी करावीत. स्त्रीचा गृहप्रवेश, गजबंध ही कामं शनिवारी केली असता शुभदायक समजली जातात. श्री गरुड पुराणामध्ये पुरुष आणि स्त्री लक्षणं सांगितली आहेत. श्री हरी भगवान म्हणतात, हे शंकरा, स्त्री आणि पुरुष यांची लक्षणं थोडक्यात सांगतो, ती आपण ऐका. जो परमश्रेष्ठ असा राजा असतो त्याचे पाय मृदुतल असतात आणि त्याच्या पायांच्या तळव्यांना कधीही घाम येत नाही. त्याचे चरण कमलपुष्पाच्या मधल्या भागाप्रमाणे असतात.
पायांची बोटं एक दुसऱ्याला जुळलेली असतात. ह्या पायांची नखं तांबराप्रमाणे असतात आणि त्यांच्या डोक्यावर सुंदर केस असतात. विशेष करून पांढरी शुभ्र नखे ज्यांची असतात, नखांचा पुढचा आकार टोकदार असतो आणि ज्यांचे पाय सोपासारखे फताडे असतात, ही लक्षणं दुःख आणि दरिद्रता देणारी आहेत. रेषांच्या द्वारा आयुष्य कसं ओळखावं तेही गरुड पुराणात सांगितलं आहे. ज्याच्या कपाळावर तीन सारख्या रेषा असतात तो मनुष्य सुखी आणि पुत्रवान असतो आणि तो दीर्घायुष्य जगतो. ज्यांच्या कपाळावर दोन रेषा असतात तो त्या मानाने कमी आयुष्य जगतो आणि केवळ एकच रेष असणारा माणूस हा अल्पायुषी असतो. कर्णापर्यंत रेषा असणारा मनुष्य शतायुषी असतो. ज्याच्या तीन रेषा अशाच प्रकारे कानापर्यंत आलेल्या असतात तोही शतायुषी होतो. ज्याच्या कपाळावर असणाऱ्या रेषा स्पष्ट नसतात तो अल्पायुषी होतो. वाईट रेषा असलेला मनुष्य हा मध्यम काळ आयुष्य जगतो. ज्याच्या कपाळावर वेगवेगळ्या रेषा असतात त्या मनुष्याला अकाली मृत्यू येतो. ज्या माणसाच्या कपाळावर त्रिशूल आणि पटीरशांचं चिन्ह दिसून येतं तो धनवान आणि पुत्रवान बनतो आणि दीर्घायुषी होतो. तर्जनी आणि मधलं बोट यांच्यामध्ये ज्यांच्या आयुष्याची रेषा संपते असा मनुष्य शतायुषी होतो. बुद्धिरेषा किंवा ज्ञानरेषा ही अंगठ्यापासून अनुवर्तित झालेली किंवा निघालेली असते. मधून निघालेली रेषा ही प्रवासरेषा आहे. त्याच्या पुढे पुन्हा आयुष्याची रेषा असते. कनिष्ठ बोटाजवळ आयुष्याची रेषा जर मिळत असेल किंवा मिळालेली असेल किंवा विभक्त असेल तरी माणूस 100 वर्षापर्यंत जगतो. प्रत्येक मनुष्याच्या तळहातावर ज्या रेषा असतात त्या आयुष्य प्रकाशित करतात. असा मनुष्य 100 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. कनिष्ठ बोटावरून जी रेषा मधल्या बोटापर्यंत आलेली असते ती रेषा किती आयुष्य आहे हे सांगणारी रेषा असते आणि असा मनुष्य दीर्घायुषी होतो. श्री गरुड पुराणात स्त्री लक्षणं सांगितली आहेत. श्री हरी म्हणतात, ज्या मुलीचे केस कुरळे असतात आणि चेहऱ्यावर वर्तुळाकार असे केस ज्या मुलीचे असतात, ज्या मुलीची नाभी दक्षिणेला आणि गोल असते अशी मुलगी कुळाचा उद्धार करणारी असते. ज्या मुलीचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात कमळाप्रमाणे असतात अशी मुलगी सहस्त्र स्त्रियांमध्ये पतिव्रता धर्म पाळणारी असते. ज्या मुलीचे केस आखूड आणि बुटके असतात आणि जिचे डोळे गोल असतात अशी मुलगी निश्चितपणे दुःख भोगणारी असते. ज्या मुलीचं मुख पूर्ण चंद्राप्रमाणे असतं आणि उगवत्या सूर्याप्रमाणे असतं आणि ज्या मुलीचे डोळे मोठे असतात, जिचे ओठ लाल असतात अशी मुलगी परमसुख भोगणारी असते. खूप रेषा असतील तर दुःख प्राप्त होतं आणि अत्यंत कमी रेषा असतील तर पैशाची कमतरता होते. रक्तरेषांमुळे सुख प्राप्त होतं, कृष्णरंगांच्या रेषांमुळे दुःख प्राप्त होतं. कामाच्या वेळेला अशी पत्नी यंत्राप्रमाणे वाटते आणि नेहमीच्या वेळेला ती एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वाटते. जिच्या हाताळावर वर्तुळाकार चिन्ह असतं अशी स्त्री पुरुषाला प्रसन्न करून घेते आणि ती राजाला आपला स्वामी म्हणून प्राप्त करून घेते. ज्या मुलीच्या पापण्यांचा आकार तोरणाप्रमाणे असतो ती मुलगी राणीचं पद प्राप्त करते. जिची रीमपंक्ती काळी आहे ती मुलगी जरी राजाच्या कुळात जन्मलेली असली तरी ती दासीच होते. ज्या मुलीचे पाय आणि पायाचा अंगठा जमिनीवर टेकतो अशी मुलगी आपल्या पतीला मारक समजावी किंवा चांगल्या चारित्र्याची समजू नये. डोळ्यांच्या सहाय्याने सौभाग्य, दातांच्या सहाय्याने भोजन, त्वचेच्या सहाय्याने झोपण्याचं सुख आणि पायांच्या सहाय्याने चालणं होतं. स्निग्ध ताम्रवर्णी नख असलेली, मत्स्य अंकुश कमलचिन्हांनी युक्त असलेली, मृदू वळ्या असलेली स्त्री चांगली असते. पिंपळाच्या पानाप्रमाणे विपुल आणि उत्तम असा जिचा गुह्यभाग असावा, नाभी दक्षिणेला कललेली असावी अशी स्त्री चांगली होय. श्री गरुड पुराणात पवन विजय स्वरोदय
हा विषय आलेला आहे. सूत म्हणतात, शंकराने गौरीला देहात असलेलं ज्ञान सांगितलं. चंद्र, अग्नी, रवी, पृथ्वी, सौरी हे आप आहेत. आप म्हणजे पाणी. वायूमध्ये स्थित राहणारा राहू, गुरु, शुक्र आणि चंद्र हे वामनाडीत असतात. दक्षनाडीमध्ये शनी आणि चंद्र जर असतील तर त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ घटना होतात. या देहात अनेक गुण दर्शवणाऱ्या विविध नाड्या आहेत. बेंबीच्या खालील भागामध्ये स्कंद असतो, तो फार महत्त्वाचा असतो. यात्रा, सर्व कार्य आणि विषांचा उतार होणं ह्या दृष्टीने इडा ही नाडी महत्त्वाची असते. भोजनासाठी, मैथुनासाठी आणि युद्धासाठी इंगळा ही नाडी महत्त्वाची असते. क्षुद्र कर्मासाठी दक्षिणा ही नाडी योग्य आहे. अग्रभागी वाम ही नाडी श्रेष्ठ आहे आणि पृष्ठभागी दक्षिणा ही नाडी श्रेष्ठ आहे. जीव हा जीवाने जिवंत राहतो. जे शून्य आहे ते स्वर होय. वायू कर्मसिद्धी देणारा असतो. प्राणात पिंगलेचा प्रभाव पडला म्हणजे कठीण युद्धात किंवा संकटात सुद्धा जय प्राप्त होतो. वाम किंवा दक्षिण भागी शिव संचलन करतात. वाम भागात 5 तत्व स्थित आहेत. वरील भागात अग्नी, खालील भागात जल, तिरक्या भागात वायू, मध्यभागी पृथ्वी आणि आकाश हे तत्व सर्वत्र असतं. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले।

श्रोते हो, ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, आपण श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 78वा श्लोक आहे. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. त्याच्या ठिकाणी ते म्हणत आहेत, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा. पामर शब्द वापरला आहे त्याने. ज्या माणसाचा रामावरच विश्वास नाही त्याला काय म्हणणार आपण? तो क्षुद्र पामर, यक्कश्चित. त्याला संत महत्त्व देत नाहीत, कारण तो बद्ध अवस्थेतच आहे. त्याची इकडं कलही वळलेला नाही, त्याला याची गोडी लागलेली नाही, काहीच नाही आहे. तो पूर्ण संसारात बुडालेला आहे. मानी संसारी आनंद असं म्हटलेलं आहे. परमार्थाचा खेद आणि संसारातच आनंद मानतो असा जो पामर आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. या नरा राम विश्वास नाही, ज्याचा रामावरच विश्वास नाही. वस्तुतः राम कसा आहे? प्रगट रामाचे निशाण म्हटलेलं आहे. आत्माराम आनंदघन विश्वंबर विद्यमान भाग्य कळे. रामाचं निशाण, रामाचं अस्तित्व प्रगट आहे, सगळीकडे भरलेलं आहे. पण अभाग्याला तो दिसत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही. तो विश्वंबर विद्यमान सगळीकडे आहेच आहे, विश्वात भरून आहे. पण भाग्य कळे, सगळ्यात भाग्य कशाचं जर असेल तर भगवंताला ओळखणं, त्याला मिळवणं. तुमचे बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, पैसे किती मिळवले, बँक बॅलन्स किती आहे, त्याला संत भाग्यवान समजत नाहीत. ज्याच्याजवळ दैवी गुणसंपत्ती आहे, जो भक्त आहे, योगी आहे, तो भाग्यवान. कारण त्यांनी नेमका मार्ग धरलेला आहे. नरजन्मात येऊन त्याला लक्षात आलेलं आहे आपल्याला काय करायचं ते, त्याला भाग्यवान. म्हणून त्या म्हणतात, ज्याचा कुणाचा रामावर विश्वास नाही, त्याच्याबद्दल आदर नाही, प्रेम नाही, भक्तिभाव नाही, असं जर असेल तर तया पामरा, त्या पामराला बाधिजे सर्व काही. त्याला सर्व काही बाधतं, सर्व संकटाशी सामना करावा लागतो, कारण त्याच्या पाठीमागं शक्ती नाहीच कोणाची. भक्ताला कसं असतं, राम आहे माझ्या पाठीशी, त्याही असलं ना तर राम बघेल मी आहे, असं त्याला असतं. पण ह्याला तसं नसल्यामुळे तया बाधिजे सर्व काही, त्याला सर्व संकटाशी सामना द्यावा लागतो. संकट येतच असतात, परंतु भक्ताला धैर्य असतं, जिद्द असते, आधार असतो. ह्याला आधार कशाचा? कुणाचाच आधार नाही. आणि जे आधार तो समजत असतो ते खरे नसतात, ते तकलुपी असतात. त्यामुळे त्या आधारावर भरोसा नाही. खरा आधार परमेश्वरात. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. मग आता काय करायचं, त्यांनी काय करायला पाहिजे? महाराज तो स्वामी कैवल्यदाता, हा स्वामी आहे, सर्व विश्वाचा धनी आहे आणि कैवल्यदाता आहे. मोक्षाचं दान करण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि जीवाला खरा आनंद मोक्षात आहे. मी आत्मा हा बोध करून घेण्यात आनंद आहे, हा अनुभव घेण्यात आनंद आहे, ते जे मिळवून द्यायचं काम आहे तो हा स्वामी करतो आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता. आणि असा हा असताना आपण त्याच्याकडे पाठ फिरवली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, किंबहुना तुच्छतेनं त्याच्याकडे बघितलं, देव काय करणार आहे, राम काय करणार आहे, मी काय तो करणार आहे. अनेक कर्तृत्ववान माणसांना हा अभिमान असतो, अहंकार असतो की देवबीव काही नाही, सबकुछ झूट आहे. आता या विज्ञानाच्या जगामध्ये त्याला काही अर्थ नाही आहे. पण विज्ञान जरी म्हटलं तरी त्याला लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहे. काही एका मर्यादापर्यंत विज्ञान काम करतं, नाना प्रकारचे शोध काम करतात, पण कुठं ना कुठंतरी त्यांना थांबावं लागतं. किती विज्ञान केलं तरी त्यांनी कुणाला अमर केलं नाही, मृत्यू अडोळ आहे कुणालाही आलं तरी. तुम्ही फार तर जरा जीवन लांबवाल, काही कराल, पण खरं नव्हे ते. त्यामुळे शेवटी त्याला जो मोक्ष देणारं काम आहे हा स्वामी राम करणार आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. तो जर आपल्या पाठीमाग आहे तर देहाची आणि संसाराची चिंता कशाला करायची? ठीक आहे, देहाला असं असं झालं झालं, त्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे तो भोग त्याच्या वाट्याला आलेला आहे, तो त्याचा भोगायचा आहे. आणि संसाराची चिंता, संसार जन्माला आलं की संसार मागं लागला, तोही करायचा आहे, पण त्याची चिंता करायची नाही आहे. मग देहाचीसुद्धा चिंता करायची नाही. असं असं झालं ठीक आहे, त्याला काय हवं असेल ते उपचार करा, पण तरी शेवटी मृत्यू हा जो आहे हा जेव्हा येणार आहे तेव्हा उषापायथ्याची जरी डॉक्टरांची पलटण उभी केली तरी तो जाणार, तो जाणारच. त्याला वाचवणं, त्याला थांबवणं कुणाच्याही हातात नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी ह्या परमेश्वराच्याच हातात आहेत, हे तर निदान मानावं आणि त्याला शरण जावं. आणि आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण करायचं आहे. जे आपल्याकडे काम आलेलं आहे ते काम आपल्याला करायचं आहे, पण तथापि मर्यादा लक्षात ठेवायच्या आहेत की ह्याला मर्यादा आहे. आणि अमर्याद शक्ती जी आहे ती भगवंताची आहे. त्यामुळे अशा काही काही घटना घडलेल्या आहेत संतांच्या जीवनात. डॉक्टरनी ज्याला सोडलेलं आहे की हा काही होणार नाही, तेव्हा संत म्हणले आणखीन एक सत्ता आहे वरती, ती करेल काहीतरी. सांगता येत नाही ती काय करेल ती. तशी जर सत्ता त्याच्या पाठीशी असेल तर नेम नाही, त्याच्यातूनही तो उठेल, पुन्हा उभा राहील, काही करायला लागेल. त्यामुळे तो जो आहे त्याला धरायचा, ते सोडून तू देहाची आणि संसाराची चिंता कशाला करायला पाहिजे. त्यामुळे जे धरायचं ते त्याला धरायचं, तो आधार आहे आपल्याला असं लक्षात ठेवायचं. आणि त्याला धरून मग व्यवहाराच्या पातळीवर ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील तेवढ्या जरूर कराव्या, पण लक्ष त्याच्याकडे ठेवावं. म्हण अहो जाणारा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार 6:00।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना, संगीत अशोक पत्की आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करंबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्जहं पुंजवर्णा करकमल द्रुतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज मंगळवार भाद्रपद कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी अर्थात 29 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र। आज तृतीया महालय आहे। आजच भरणी श्राद्धाचा दिवस आहे। आज अंगारक योगाची संकष्ट चतुर्थी आहे। महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात। दिल्लीमध्ये चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 7:37 आहे। नागपूरमध्ये चंद्रोदय संध्याकाळी 7:44 होणार आहे। छत्रपती संभाजीनगर इथे चंद्रोदय रात्री 8:03 होणार आहे। बडोद्यामध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 8:07 आहे। पुण्यामध्ये चंद्रोदय रात्री 8:09 होणार आहे। कराड आणि कोल्हापूर इथे चंद्रोदयाची वेळ रात्री 8:12 आहे। सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, म्हापसा आणि बेळगाव या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:14 होणार आहे। पणजी इथे चंद्रोदयाची वेळ रात्री 8:16 आहे। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग आणि पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:13 होणार आहे। हेळगाव तालुका कराड जिल्हा सातारा इथे आज श्री गणेश यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। जे ध्येय तुम्हाला दिसू शकत नाही ते तुम्ही कधीच प्राप्त करू शकणार नाही। बहुतांश लोक एक आनंदी, ऊर्जावान आणि समृद्ध जीवन जगण्याची केवळ कल्पना करत बसतात, पण हे प्रत्यक्षात उतरावं यासाठी महिन्यातून फक्त 10 मिनिटं काढावीत, आपली ध्येय लिहून काढावीत, त्यावर सखोल मनन चिंतन करावं असं मात्र त्यांना मुळीच वाटत नाही। ध्येय निश्चितीमुळे तुमचं आयुष्य महत्त्वपूर्ण बनतं, तुमचं जीवन अधिक समृद्ध, प्रसन्न, आनंदी आणि महत्त्वपूर्ण होतं आणि स्पष्टतेची शक्ती तुम्हाला स्वनियंत्रण बहाल करते। तेव्हा आनंदी, ऊर्जावान आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आपले संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या संकल्पांना लिहून काढा, त्यावर मनन चिंतन करा आणि आपली ध्येय निश्चित गाठा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी वेदाची विचारधारा, कर्मधारा आणि भावधारा प्रवाहित करण्याचं मोठं काम केलं. पुराणांमुळे लोकांच्यामध्ये धर्म पसरला, पुराणांच्यामुळे लोकांना धर्माचं स्वरूप समजलं. आणि अशा प्रकारे त्यांनी असं सांगितलं, पुराणांनी सगळ्यात मोठं जर काही काम केलं असेल तर ते काम असं आहे की वेदांनी यज्ञसंस्था समोर आणली आणि पुराणांनी पूजा पद्धती विकसित केली. पाच देवतांची, शिव, विष्णू, गणपती, सूर्य, देवी, या पाच देवतांच्या म्हणाले उपासना ह्या पुराणांनी लोकांच्या समोर आणल्या. भगवंताचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्या निर्गुण निराकार स्वरूपाला पुराणांनी सगुण साकार केले आणि त्याच्या पद्धती आपल्यासमोर मांडल्या. ह्या पाच उपासना पंथांच्या बरोबर राम आहे, कृष्ण आहे, नरसिंह आहे, यासारख्या देवतांच्या उपासना पद्धती विकसित केल्या. यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्याला जे आवडतं ते. हा आमचा धर्म यज्ञप्रधान होता, त्याला पूजाप्रधान बनवलं. वैदिक मंत्र, तंत्र, उपचार आणि त्यांचे क्रियाकलाप, कारण असे वेदांचा क्रियाकर्म इतकं सोपं नाही आहे, पण त्याची पुराणांनी प्रशंसा करून सोप्या पद्धतीने पूजा आणली, अगदी सोप्या पद्धतीने. आणि हे क्रांतिकारक परिवर्तन केलं की पूजा आम्ही गणपतीची करतो आणि मंत्र वेदातले म्हणतो. वेदातल्या मंत्रांना सामान्य उपचार पद्धतीशी जोडण्याचं, समन्वय करण्याचं काम पुराणांनी केलं. आणि त्यांनी म्हटलं की मंत्रपूर्वक हवन केलं, म्हणजे हवन मंत्रांचं केलं पण व्रतांचं अंग म्हणून स्वीकारलं. व्रत केली, आम्हाला सोपी सोपी व्रतं सांगितली की व्रत करा, अनुष्ठान करा, पण त्या अनुष्ठानाच्या बरोबर यज्ञसंस्था निगडीत केली. एक फार मोठं कार्य पुराणांनी वेद आणि समाजाला निगडीत, वेदांचा तत्वज्ञान निगडीत करून देताना, जोडून देताना, त्याचं अभिसरण करताना पुराणांनी त्या दोघांचं संमिश्रण विलक्षण रूपामध्ये केलेलं आहे. आता वेदमंत्रांचा स्वीकार केला पण प्रार्थना आणि स्तोत्रांची निर्मिती केली. अप्रतिम स्तोत्र आणि प्रार्थना त्यांनी समोर उभ्या केल्या. यज्ञसंस्था जिवंत ठेवल्या, टिकवल्या, समृद्ध केल्या. त्याच्याबरोबर भव्य देवता मंत्रांची स्थापना केली, देवतांची मंदिरं उभी केली. संबंध भारतभर आपण पाहाल तर एकापेक्षा एक अशा श्रेष्ठ देवता मंदिरांच्या आपण जर कलाकृती पाहिल्या तर मन थक्क होईल अशी मंदिरं उभी केली. आता प्रत्येकजण यज्ञ करू शकत नाही. आता श्रावण आहे, आम्ही सगळे सत्यनारायण एका प्रत्येकाच्या घरी निदान सत्यनारायण तरी श्रावणात तरी माणूस करतो. हे पुराणांनी उभं केलं की प्रत्येक माणसाने आपल्या घरी काय करावं. एक उपासना व्रत निर्माण केलं, त्याची कथा निर्माण केली. ती जी कथा आहे ती त्या व्रताबरोबर म्हटली गेली की आता सत्यनारायण हे व्रत आहे, सत्य हाच नारायण आहे. ह्या भावनेतून, म्हणजे वेदाचं सूत्र काय आहे, सत्य, यम, यमामध्ये म्हणजे अपरिवर्तनीय नियम काय आहेत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, म्हणजे सत्य अहिंसा ह्या गोष्टी आहेत. त्यातला जो सत्य आहे त्या सत्याला घेतला, जोडला कोणाशी, चतुर्भुज नारायणाशी, विष्णूशी. म्हणजे सत्य हे तत्व आहे, विष्णू हे आम्हाला हवी असलेली सगुण उपासना आहे आणि आमच्या घरात सुटसुटीत शिऱ्याचा नैवेद्य दाखवून आम्हाला तृप्त करणारी पूजा आहे आणि त्या पूजेबरोबर आम्हाला रंजक करणारी कथा आहे. आणि अशा प्रकारे पुराणांनी धर्म समाजामध्ये दृढमूल केलेलं आहे. त्यामुळे पुराणांचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की पुराणांच्यामध्ये संपूर्ण देवता विज्ञान आहे. देवतेची मूर्ती केवढी असावी, त्या देवतेचे अलंकार कसे असावेत, मूर्तीची स्थापना कशी करावी, प्रत्येक कोणत्या कोणत्या धातूंच्या मूर्ती असाव्यात, त्याचं रूप कसं असावं. आपल्याला माहिती आहे आपले गोबम देगलूरकर आहेत, आत्ता आपल्या पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये ते काम करतात, आता कदाचित त्याच्यामध्ये निवृत्त झाले असतील, पण ते त्या देवता विज्ञान शास्त्रामधले अत्यंत तज्ज्ञ समजले जातात. अशा तज्ज्ञ व्यक्तींनी याच्यामधला अभ्यास केलेला आहे. मंदिर निर्मिती कशी करावी, धर्मशाळा कशा बांधाव्यात, पाणपोया कशा बांधाव्यात, सगळे पुराणांचे विषय आहेत. व्रतांची निर्मिती केली, उपवास आम्हाला शिकवले. उपवास हा चित्तशुद्धीचा एक भाग आहे आणि चित्ताची शुद्धी करण्याकरता मनुष्याने उपवासाचा अवलंब करावा हेही आम्हाला पुराणांनी शिकवलं.
दानाचं महत्त्व आम्हाला पुराणांनी शिकवलं. दान कसे द्यावेत, कुणाला द्यावेत, श्राद्धादींनी काय होतं, व्रतदानांनी काय होतं हे पुराणांनी शिकवलं. आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणाले पुराणांची महती आहे. भागवत पुराण रचण्यापूर्वी वेदव्यासानी महाभारत 100,000 श्लोकांची संहिता रचली तरीसुद्धा वेदव्यासांना समाधान झालं नाही. आणि त्यांचं समाधान झालं नाही म्हणून काय रचावं, नारदांनी सांगितलं आता भागवत रचा. ज्यांचं पुराण आम्ही पाहणार आहोत त्या नारदांनी सांगितलं, म्हणाले भागवताची निर्मिती करा म्हणून भक्तिप्रधान भागवत निर्माण केलं. भगवंताला शरण जा आणि त्या भावनेतून भक्तीचा उदय हा पुराणातून झाला. आता आपल्या आवडीचे विषय बाकी सगळं जाऊ द्या म्हणाले, पण त्याच्यामध्ये विज्ञान असतं की नाही, कारण विज्ञान असलं तर मानू नाही तर मारणार नाही. आजच्या विज्ञानाने म्हणजे आजच्या मुलांच्याच भाषेत आपण बोलूया की पुराणांशी पंगाच घ्यावा की आम्हाला विज्ञान सिद्ध करून द्या. आम्ही असं म्हणतो पुराणातलं विज्ञानातली एक तरी विद्या तुम्ही सिद्ध करून द्या. तुमच्या विद्येचं काय करायचं पुढे बघू आपण, कारण तुमच्या विद्या आम्ही मांडल्याच आहेत, तुमच्या विद्या आम्हाला साध्यच आहेत, तुमच्या विद्या आमच्याकडे एकेकाळी फार उत्कर्षाच्या स्थितीमध्ये होत्याच होत्या. पण पुराणांनी वर्णन केलेल्या एका तरी विद्येला तुम्ही स्पर्श केला आहे का त्या विद्येचा तुम्ही विचार केला आहे? मी आपल्याला थोड्याशा विद्या सांगते त्यातल्या आणि आजचा विषय आपण थांबवूया. पशुवैद्यकशास्त्राचा विचार पुराणांनी जितक्या खोलवर जाऊन केलेला आहे तितक्या आज जगभरामध्ये पशुवैद्यकशास्त्र इतकं विकसित आपल्याला बघायला मिळणार नाही. दुसरं आयुर्वेद हे शास्त्र आहे की आज जगभर लोक मॅड झाली आहेत त्या आयुर्वेदाकरता. इथून काय वाटेल ते तिकडं गेलं तरी आयुर्वेद आणि हर्बल म्हटलं की घेतात, छाप फक्त हर्बल मारला पाहिजे की सगळे लोक त्या हर्बल करता वेडे आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक वनस्पतीशास्त्राच्या बरोबरच अनेक शास्त्रांचा अनेक प्रकारच्या रसायनांचा संयोगांचा विचार मांडला आहे. रत्नपरीक्षा जेमॉलॉजी जगभरामध्ये जितकी विकसित आहे पुराणामध्ये ते शास्त्र विकसित झालेलं आहे. वास्तुविद्या आता पुन्हा आम्ही ज्याच्याकरता मॅड झालेलो या वास्तुशास्त्राकरता धडाधड आपले ब्लॉक पाडतायत लोक. पूर्वेचं पश्चिम, पश्चिमेचं उत्तर, उत्तरेचं आग्नेय चालू आहे. ते वास्तुशास्त्र पुन्हा पुराणांच्या मध्ये आहे. सामुद्रिक विद्या आहे. हां, त्याच्यामध्ये सामुद्रिक विद्या कसं माणसाचं जीवन घडेल, मग ती हस्तसामुद्रिक असेल, निरनिराळ्या प्रकारच्या विद्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. धनुर्विद्या आहे आणि पुराणातल्या अलौकिक विद्या आहेत. त्या अलौकिक विद्यातली एक विद्या त्यांनी सांगितली अनुलेपन विद्या आहे की पायाला त्याचा लेप लावा, थंडीत चाला, उन्हात चाला. कोण पूर्वी चपला घालत होतं, कोण चामडी काढत होतं, कोण चामडी कमवत होतं, त्यांनी सांगितलं की अनुलेपन विद्या आहे. असा एक लेप आहे की तो लेप लावून तुम्ही हिमालयात जा. त्याचं वर्णन केलं आहे, मी आता तेवढं सगळं बारकावेने आपल्याला सांगत नाही, परंतु तो लेप जोपर्यंत पायाला आहे तोपर्यंत माणसाला त्याचा त्राससुद्धा होत नाही. म्हणजे थंडीचा असो, वाऱ्याचा असो, खालच्या उष्णतेचा असो, दलदलीचा असो. आणि म्हणाले तो लेप जर पायाचा निघून गेला तर मात्र त्याला पुन्हा आमच्यासारखे चामड्याचे पाय राहतील त्यांचे. आणि मग स्वेच्छारूप धारण विद्या त्यांनी सांगितले, जे पाहिजे आहे ते रूप धारण करण्याची विद्या पुराणांनी वर्णन केली. स्कंद पुराणात आहे, ब्रह्मखंडामध्ये आहे. आणि दुसरी वस्त्रग्राम हृदय विद्या, अस्त्रग्राम हृदय विद्या त्यांनी असं म्हटलंय. ही विद्या साध्य झाल्याने अस्त्रांचं रहस्य समजतं. हे अस्त्र कशामुळे तयार झालं, कसं तयार झालं, म्हणजे ही विद्या तर आज आम्हाला शिकली पाहिजे की हा जो ॲटम बॉम्ब आहे हा कशामुळे आम्ही तयार केला आहे, तो जर आम्हाला चार्ज केलेला ॲटम बॉम्ब जर आम्हाला डिस्चार्ज करायचा असेल, त्याला जर न्यूट्रल करायचं असेल, तर ही विद्या आजही आम्हाला आवश्यक आहे. म्हणजे आज आम्ही जे म्हणतो की सर्व देशांच्या मध्ये हे सगळं निर्माण करून सगळ्या जगाला आम्ही विनाशाच्या दरीच्या कड्यावर कडेलोटाला आणलंय, हे सगळं जर घालवायचं असेल तर कुठेतरी ह्याचा मागोवा घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ही मनूला प्राप्त झालेली, ज्याचं नाव स्वारोचिष मनू आहे, त्या मनूला प्राप्त झालेली विद्या आहे. सर्व भूत ऋत विद्या म्हणाले प्रत्येक जीव जंतूची भाषा कळते. आमच्याकडे तिथे म्हटलंय की पोपटाची भाषा कळते, कबुतराची भाषा कळते, आम्हाला म्हटलंय काय मारल्यात थापा. तर त्यांनी सांगितलं नाही, ही विद्या आहे
आणि या विद्येने अनेक भाषा कळतात. पद्मिनी विद्या भूमिगत धनाची प्राप्ती करून देणारी, रक्षोघ्न विद्या यज्ञाना किंवा कार्याला विघ्न आणणाऱ्याचा नाश करणारी विद्या, जालंधरी विद्या वाल्मिकिनी कुशलवांना दिलेली आहे ती विद्या. त्याचं त्या विद्येचं स्वरूप काय आहे त्याचं वर्णन केलेलं नाही आहे, पण ही विद्या कुणी कुणाला दिली आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर पराबाला विद्या, ह्या विद्येनी म्हणाले अर्जुनाला त्रिपुर सुंदरीनी दिलेली विद्या आहे. त्यामुळे अर्जुनाला 11व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो तो विश्वरूप दर्शन घडवलं तरी अर्जुनाला कृष्ण समजत नाही, पण अर्जुन म्हणतो मला केव्हा तरी कृष्णाचं स्वरूप कळू दे, म्हणून त्या त्रिपुर सुंदरीनी त्याला ही विद्या दिली आणि त्याला कृष्णाचं यथार्थ रूप यथार्थ दर्शन घडलं असं वर्णन केलं आहे. वशीकरण विद्या, अशा प्रकारच्या अनेक विद्यांचं वर्णन आहे. अष्टादश पुराणाने यश शृणोती नरोत्तमहा कथदियेवा विधानेन नेह भूयस्स जायते. जो नरश्रेष्ठ 18 पुराणं ऐकतो किंवा सांगतो आणि त्याचा विधिविधानासह जर त्यांनी त्याचा उच्चार केला तर त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकेल, हे दुसरं त्यांनी त्या ठिकाणी त्याचं फल म्हणून सांगितलेलं आहे. आता फल सांगताना आणखीन काही गोष्टी पुढे मांडल्या आहेत. तिथे त्यांनी असं म्हटलं आहे, जो पुराण सांगतो तो पुराणिक आहे, तो सात्विक असावा, तो सच्छील असावा. त्या पुराणिकाकरता आपल्याकडे हे जे सिंहासन आहे हे खरं म्हणजे पुराणिकांच्यामधूनच समोर उभं राहिलेलं आहे, आणि पुराणिकांच्याकरता चांगलं आसनं द्यावं, त्यांना उच्चासनावर बसवावं, त्यांच्याकडून पुराण श्रवण करावं. आणि हे पुराण श्रवण करत असताना आपल्याला काही काळ सांगितला आहे, काळाच्या मर्यादा पण आहेत. म्हणजे आपल्या पुढे मांडायचं तर चातुर्मास पुराण जर सुरू करायचं असेल तर दशमीला सुरू करायचं, आषाढी दशमीला ते पुराण सुरू करायचं आणि कार्तिकी पौर्णिमेला ते संपवायचं, म्हणजे चातुर्मास पुराणाचा तो काळ योग्य होतो. दुसरं असं की वर्षभर पुराणं सांगितली जातात, देवळादेवळांच्यामधून त्या त्या देवतेची पुराणं सांगितली जातात. आता अशाच प्रकारे पुराणांच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखीन काही सांगायचं तर अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा म्हणजे भागवत महापुराण सांगण्याचा प्रघात पुष्कळ आहे. बाकीची पुराणं सांगण्याचा प्रघात आता पुष्कळसा कमी झाला आहे, नाहीतर पूर्वी प्रत्येक देवळामधून त्या त्या देवतेचं पुराण वर्षभर चालू असे आणि लोक ते पुराण ऐकत असत. आता पुराणाच्या करता बाकीचा जो विधी की भागवत असेल तर पुराण सांगितलं तर त्या पुराणाचं ते आसन कुठे ठेवावं, तसंच त्या पुराणाचा सत्कार कसा करावा, त्या पुराणाचा आदर कसा व्हावा, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं भागवत पुराण झाल्यानंतर सामान्यतः सिंहासन दिलं जातं चांदीचं नाहीतर सोन्याचं, असे अनेक प्रत्येक पुराणांच्याकरता काही काही विधी आहेत. त्या सगळ्या विधींच्या मागे एक आपल्याकडचं, कृपा करून सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंटवरती ठेवावेत आपल्या, आणि नाही तर सरळ मागे बसावं आणि बाहेर जावं. तर पुराणांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्या पुराण ऐकलं की त्याचं फल श्रवणाचं, म्हणून त्या ब्राह्मणाचा सत्कार करावा, म्हणून त्याला दक्षिणा द्यावी वगैरे वगैरे, म्हणजे त्या पुराणिकाला हे जे सगळं लिहिलेलं आहे त्यावरती आपल्या समाजामध्ये एक मोठा आक्षेप आहे. तो आक्षेप असा आहे की या ब्राह्मणांच्या करता त्यांनी आपली सोय करून घ्यायची म्हणून ही सगळी फलं लिहिली आहेत. म्हणजे ही जी सगळी पुराणं आणि त्याच्या शेवटी लिहिलेली फलं आहेत ही त्या ब्राह्मणांनी घुसडली आहेत, कारण त्यांना लोकांच्याकडून काही पाहिजे आहे आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे. आता हा आक्षेप घेणारे जे लोक आहेत ते सगळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने पैसे मिळवतात आणि पैसे मिळवण्याकरता ज्या प्रकारची खरीखोटी धडपड करतात तेच असा विचार करू शकतात. आपण काल पुराणांच्या श्लोकांची संख्या पाहिलेली आहे, 12-12 हजार, 15-15 हजार, 50-50 हजार, 36 हजार, एकेका पुराणाची संख्या आहे. आणि पुराणिक काही एक पुराणाचा अभ्यास करत नाही, एकेका पुराणिकांचा जवळजवळ 5-5, 6-6 पुराणांचा अभ्यास असतो. भागवत पुराण तर असं आहे
की आपल्याकडे असं म्हटलं जातं की विद्वानाची परीक्षा भागवतात होते. काल तर आपण बघितलंच, व्यासांनी सगळ्या वेदसंहितांचं सुसूत्रीकरण केलं, व्यासांनी सगळ्या षडदर्शनांच्यावरती भाष्य व्यासांचं आहे. पाहिलं आपण काल पुराणं भाष्यांनी लिहिली, पुन्हा सूतांची परंपरा निर्माण केली, वेदमंत्रांची परंपरा या पैल वैशपायन आदी ऋषींच्या मधून ती निर्माण केली, पुन्हा ब्रह्मसूत्र लिहिली, ती परंपरा निर्माण केली वेदांताची, ती तर साक्षात शुकाचार्यांना दिली. सर्व परंपरा व्यासांच्यापासून निर्माण होऊनसुद्धा व्यासांना भागवत पुराण लिहावं असं वाटलं आणि त्याकरता त्यांनी भागवत पुराणाची रचना केली. त्या सर्व पुराणांच्यामध्ये जे अर्थ गांभीर्य आहे, जे विषय गांभीर्य आहे, जे विचार गांभीर्य आहे, जे समाजाला प्रबोधन करण्याचं सामर्थ्य आहे, संस्कारांचं सामर्थ्य आहे, या सगळ्याचा विचार करता जो पुराणिक अयाचित वृत्तीने त्या पुराणाचं, ज्याला आपण पठण म्हणू, अध्ययन अध्यापन म्हणू, ती परंपरा राखण्याकरता आणि प्रत्यक्ष पुराण सांगणं, कथन करणं म्हणू, या सगळ्यामध्ये ती जर व्यक्ती समाजातून पैसेच न घेईल किंवा तिला जर पैसेच नाही मिळाले, तिचा प्रपंच कसा चालेल? समाजामध्ये त्यांनी निस्पृह राहावं आणि त्याला काहीच देऊ नये. वास्तविक पाहता कोणत्याही ग्रंथामध्ये, कोणत्याही पुराणामध्ये पुराणिकाला फलश्रुती म्हणून काय द्यावं हे जे सांगितलं आहे ते त्या पुराणिकाला पैसे पाहिजेत म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. जोपर्यंत आमच्या समाजामध्ये बुद्धिमंतांचा, व्यासंगी लोकांचा, व्युत्पन्न पंडितांचा आदर करावा, सत्कार करावा ही भावना जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत अशा प्रकारची वक्तव्ये ह्या समाजामध्ये होणार नाहीत. जी मंडळी अशा प्रकारची वक्तव्ये आमच्या समाजामध्ये करतात त्यांना त्यांच्या पांडित्याचा सत्कार आणि सरकारी पुरस्कार मिळावेसे वाटतात, परंतु समाजामध्ये अयाचित वृत्तीने समाज चालवण्याकरता, समाजाला मार्गदर्शन करण्याकरता जी मंडळी कार्य करतात त्यांना मात्र स्वेच्छेने काही देऊ नये ही जी भावना आहे ही फार शोचनीय आहे. आणि दुर्दैवानी या पुराणांच्यामध्ये दिलेल्या ज्या फलश्रुती आहेत त्या ब्राह्मणांच्या हापापलेल्या वृत्तीतून आलेल्या नाही आहेत. ब्राह्मणांना काहीतरी मिळावं म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. कोणतंही पुराण कुठल्याही सोम्यागोम्या ब्राह्मणांनी लिहून त्याची फलश्रुती दिलेली नाही आहे. आणि जर असं एक टक्का कुणाला त्याच्यावर आरोप करायचा असेल की व्यासांनीच हे मुद्दाम ब्राह्मणांचं जीवन बरकाण असं आहे, ब्राह्मणांकरता काय विचार ह्या समाजामध्ये निर्माण होतील आज तर काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जर कुणाच्या मनात असं आलंच की व्यासांना ब्राह्मणांचं बरं चालावं म्हणून जर त्यांनी हे लिहिलं आहे तरही व्यासांचं काही चुकलेलं नाही आहे. कारण समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या माणसाला सुद्धा पोट असतं आणि त्यालाही प्रपंच असतो, त्याच्याकरता हे दिलं पाहिजे. इतक्या क्षुद्र वृत्तीतून व्यासांनी लिहिलेलंच नाही आहे. समाजाला दानाची सवय असावी, समाजानी अयाचित वृत्तीने राहणारी माणसं शोधून काढावीत आणि त्या समाजानी त्यांना आश्रय द्यावा या बुद्धीतून ते लिहिलेलं आहे. ही बुद्धी ज्याला समजत नसेल ते त्याचं दुर्दैव आहे, ते व्यासांचं नाही आहे. दुसरं आपल्यापुढे मांडण्याचा एक विषय आहे तो म्हणजे असा आहे की समाजामध्ये ह्या अशा प्रकारच्या फलस्वरूपामध्ये ज्यांना काही दिलं जातं किंवा त्याचा जेव्हा अशा प्रकारे उच्चार केला जातो, मनुष्याला तो जे कमावतो त्या कमावल्या जाणाऱ्या त्याच्या सगळ्या पैसा, स्थावर, जंगम ह्या सगळ्यामध्ये तो एकटा नाही कमवत. तो आपल्याकडे एक सूत्र आहे वैदिक परंपरेचं की ही सगळी जी सृष्टी आहे ती परस्परांच्या आश्रयाने चालते आणि त्यामुळे सगळ्यांचं एकमेकांवर आश्रयत्व आहे. आमचं घर चालतं काय आम्ही घर चालवत नाही, आमचं जीवन चालतं काय आम्ही जीवन चालवत नाही, आम्हाला वस्त्र नेसण्याकरता आम्ही आमचं वस्त्र विणत नाही, आम्हाला धान्य खाण्याकरता आम्ही आमचं धान्य उत्पन्न करत नाही, आम्हाला ज्या घरात राहतो आम्ही त्या घराकरता, ज्या म्हणजे आम्हाला जो आसरा पाहिजे आहे त्या आसऱ्याकरता ते घर आम्ही निर्माण करत नाही. एका जीवानी आपल्या जगण्याकरता स्वतः आपल्याकरता काय केलं आहे
आणि समाजाने त्याच्याकरता काय केलंय हा जर विचार केला तर करणारा समाज अधिक आहे, माणूस आपल्या स्वतःकरता करणारा कमी आहे. आणि आज तर आमचा शहरातला पोशाखी समाज त्यांनी आपली कुटुंब व्यवस्था अधिकाधिक आउटसोर्सिंगच्या मॅनेजमेंटवरती बेतलेली आहे. आमच्या घरात आम्ही झाडत नाही, आमच्या घराची स्वच्छता आम्ही करत नाही, आमचं धुणं आम्ही धुत नाही, आमची भांडी आम्ही घासत नाही, आमचा स्वयंपाक आम्ही करत नाही, आमची बाहेरची कामं आम्ही करत नाही, आमचं इन्कम टॅक्सचं काम कोणी बघतो, आमच्या पैशाच्या वेल्थ मॅनेजमेंटचं काम कोणी बघतो, आमची बाहेरची कामं कोणी बघतात, आमच्या स्वतःच्या वाहनांकरता सुद्धा माणसं नेमलेली असतात की बाबा तू येत जा आमचं हे मेंटेन करून जा, आमचं घर आहे दर महिन्याला यायचं मेंटेन करून जायचं. अरे घरातल्या प्रत्येक कामाचं आजच्या मॅनेजमेंटप्रमाणे आउटसोर्सिंग आहे, सगळं आउटसोर्स केलेलं आहे. या जगामध्ये ह्या परिस्थितीमध्ये मनुष्याला विद्येची किंवा गुणांची कदर ही गोष्ट प्रोफेशनल लेव्हलवरच्या लोकांना समजू शकत नाही. म्हणून काल आपण जे म्हटलं ना की पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे, त्यांनी सांगितलं ही भूमी कर्मभूमी आहे, बाहेरचे सगळे देश बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत, ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं, काय केलं जातं, ते कसं करावं, कोणत्या स्वरूपात असावं हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलं पुराणिक रोज पुराण सांगतो पण पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे, आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाहीत कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो, आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्याविषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे हे जे नारद पुराण आहे हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, आपण श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 78वा श्लोक आहे. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. याच्या ठिकाणी ते म्हणत आहेत, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा. पामर शब्द वापरला आहे त्याने. ज्या माणसाचा रामावरच विश्वास नाही त्याला काय म्हणणार आपण? तो क्षुद्र पामर, यक्कश्चित. त्याला संत महत्त्व देत नाहीत, कारण तो बद्ध अवस्थेतच आहे. त्याची इकडं कलही वळलेला नाही, त्याला याची गोडी लागलेली नाही, काहीच नाही आहे. तो पूर्ण संसारात बुडालेला आहे. मानी संसारी आनंद असं म्हटलेलं आहे. परमार्थाचा खेद आणि संसारातच आनंद मानतो असा जो पामर आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. या नरा राम विश्वास नाही, ज्याचा रामावरच विश्वास नाही. वस्तुतः राम कसा आहे? प्रगट रामाचे निशाण म्हटलेलं आहे. आत्माराम आनंदघन विश्वंभर विद्यमान भाग्य कळे. रामाचं निशाण, रामाचं अस्तित्व प्रगट आहे, सगळीकडे भरलेलं आहे. पण अभाग याला तो दिसत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही. तो विश्वंभर विद्यमान सगळीकडे आहेच आहे, विश्वात भरून आहे. पण भाग्य कळे, सगळ्यात भाग्य कशाचं जर असेल तर भगवंताला ओळखणं, त्याला मिळवणं. तुमचे बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, पैसे किती मिळवले, बँक बॅलन्स किती आहे, त्याला संत भाग्यवान समजत नाहीत. ज्याच्याजवळ दैवी गुणसंपत्ती आहे, जो भक्त आहे, योगी आहे, तो भाग्यवान. कारण त्यांनी नेमका मार्ग धरलेला आहे. नरजन्मात येऊन त्याला लक्षात आलेलं आहे आपल्याला काय करायचं ते, त्याला भाग्यवान. म्हणून त्या म्हणतात, ज्याचा कुणाचा रामावर विश्वास नाही, त्याच्याबद्दल आदर नाही, प्रेम नाही, भक्तिभाव नाही, असं जर असेल तर तया पामरा, त्या पामराला बाधिजे सर्व काही. त्याला सर्व काही बाधतं, सर्व संकटाशी सामना करावा लागतो, कारण त्याच्या पाठीमागं शक्ती नाहीच कोणाची. भक्ताला कसं असतं, राम आहे माझ्या पाठीशी, त्याही असलं ना तर राम बघेल मी आहे असं त्याला असतं. पण ह्याला तसं नसल्यामुळे तया बाधिजे सर्व काही, त्याला सर्व संकटाशी सामना द्यावा लागतो. संकट येतच असतात, परंतु भक्ताला धैर्य असतं, जिद्द असते, आधार असतो. ह्याला आधार कशाचा? कुणाचाच आधार नाही. आणि जे आधार तो समजत असतो ते खरे नसतात, ते तकलुफी असतात. त्यामुळे त्या आधारावर भरोसा नाही. खरा आधार परमेश्वरात. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. मग आता काय करायचं, त्यांनी काय करायला पाहिजे? महाराज तो स्वामी कैवल्यदाता, हा स्वामी आहे, सर्व विश्वाचा धनी आहे आणि कैवल्यदाता आहे. मोक्षाचं दान करण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि जीवाला खरा आनंद मोक्षात आहे. मी आत्मा हा बोध करून घेण्यात आनंद आहे, हा अनुभव घेण्यात आनंद आहे. ते जे मिळवून द्यायचं काम आहे तो हा स्वामी करतो आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता. आणि असा हा असताना आपण त्याच्याकडे पाठ फिरवली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, किंबहुना तुच्छतेनं त्याच्याकडे बघितलं, देव काय करणार आहे, राम काय करणार आहे, मी काय तो करणार आहे. अनेक कर्तृत्ववान माणसांना हा अभिमान असतो, अहंकार असतो की देव बीव काही नाही, सबकुछ झूट आहे. आता या विज्ञानाच्या जगामध्ये त्याला काही अर्थ नाही आहे, पण विज्ञान जरी म्हटलं तरी त्याला लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहे. काही एका मर्यादापर्यंत विज्ञान काम करतं, नाना प्रकारचे शोध काम करतात, पण कुठं ना कुठंतरी त्यांना थांबावं लागतं. किती विज्ञान केलं तरी त्यांनी कुणाला अमर केलं नाही, मृत्यू अडोळ आहे कुणालाही आलं तरी. तुम्ही फार तर जरा जीवन लांबवाल, काही कराल, पण खरं नव्हे ते. त्यामुळे शेवटी त्याला जो मोक्ष देणारं काम आहे हा स्वामी राम करणार आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. तो जर आपल्या पाठीमागं आहे तर देहाची आणि संसाराची चिंता कशाला करायची? ठीक आहे, देहाला असं असं झालं झालं, त्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे तो भोग त्याच्या वाट्याला आलेला आहे, तो त्याचा भोगायचा आहे. आणि संसाराची चिंता, संसार जन्माला आलं की संसार मागं लागला, तोही करायचा आहे, पण त्याची चिंता करायची नाही आहे. मग देहाचीसुद्धा चिंता करायची नाही. असं असं झालं ठीक आहे, त्याला काय हवं असेल ते उपचार करा, पण तरी शेवटी मृत्यू हा जो आहे हा जेव्हा येणार आहे तेव्हा उषापायथ्याची जरी डॉक्टरांची पलटण उभी केली तरी तो जाणार, तो जाणारच. त्याला वाचवणं, त्याला थांबवणं कुणाच्याही हातात नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी ह्या परमेश्वराच्याच हातात आहेत, हे तर निदान मानावं आणि त्याला शरण जावं. आणि आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण करायचं आहे. जे आपल्याकडे काम आलेलं आहे ते काम आपल्याला करायचं आहे, पण तथापि मर्यादा लक्षात ठेवायच्या आहेत की ह्याला मर्यादा आहे. आणि अमर्याद शक्ती जी आहे ती भगवंताची आहे. त्यामुळे अशा काही काही घटना घडलेल्या आहेत संतांच्या जीवनात. डॉक्टरनी ज्याला सोडलेलं आहे की हा काही होणार नाही, तेव्हा संत म्हणले आणखीन एक सत्ता आहे वरती, ती करेल काहीतरी, सांगता येत नाही ती काय करेल ती. तशी जर सत्ता त्याच्या पाठीशी असेल तर नेम नाही, त्याच्यातूनही तो उठेल, पुन्हा उभा राहील, काही करायला लागेल. त्यामुळे तो जो आहे त्याला धरायचा, ते सोडून तू देहाची संसाराची चिंता कशाला करायला पाहिजे. त्यामुळे जे धरायचं ते त्याला धरायचं, तो आधार आहे आपल्याला असं लक्षात ठेवायचं, आणि त्याला धरून मग व्यवहाराच्या पातळीवर ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील तेवढ्या जरूर कराव्या, पण लक्ष त्याच्याकडे ठेवावं. म्हण अहो जाणारा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00।
2: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00। श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: श्रोतेहो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञैः सनिकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा धेयं सदा योगिभिः. नवनाथ स्मरण मंत्र. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः. नित्योपासकाने नित्यपाठात शक्यतो खंड पडू देऊ नये. प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे. कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा. उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा. अनुष्ठानासंबंधी माहिती. अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस. महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी. शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी. अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे. सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे. तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. शाबरी देवी दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे. त्यांना आपली अडचण सांगावी. त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा. तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे. सदाचाराने वागावे. काळे वस्त्र वापरू नये. ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम. मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयुस्वाहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्य सिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीत। स्वामी भक्तांना ह्याची प्रचिती खूप वेळेला यायची। डॉक्टर वामन गोपाळ हे स्वामींचे निस्सीम भक्त। मुंबईला त्यांचा दवाखाना होता। स्वामींच्या कृपेने दवाखाना उत्तम चालला होता। दर महिन्याच्या पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे, दोन दिवस स्वामींच्या सहवासात राहायचे आणि मग मुंबईला परतायचे। रोज सकाळ संध्याकाळ ते स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे। स्वामींच्या नामात अष्टौप्रहर दंग व्हायचे। दर गुरुवारी श्री दत्तात्रेयांची आरती आणि स्वामींचा जप ह्यात डॉक्टर दंग होऊन जायचे। अनुभव असा होता की दर गुरुवारी रात्री आरती झाल्यावर त्यांचं देवघर गंधाने भरून जायचं। जप संपला की शरीर अगदी पिसासारखं हलकं होऊन क्षणार्धात अक्कलकोटात सूक्ष्म रूपात जायचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन माघारी वळायचं। स्वामींची आपल्यावर अपरंपार कृपा झाली आहे ह्याची तीव्र जाणीव डॉक्टरांना होती। दर गुरुवारचा हा दिव्य अनुभव त्यांनी अंतःकरणात जपून ठेवला होता। एका पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी खूप काबुली डाळिंब घेतली आणि ती त्यांनी स्वामींना अर्पण केली। त्या पौर्णिमेला स्वामींच्या दर्शनाला ठिकठिकाणाहून हजारो माणसं आली होती। डॉक्टरांच्या मनात खरं तर असा भक्तिभाव दाटून आला होता की आपल्या हाताने स्वामींना डाळिंबाचे लाल भडक दाणे भरवायचे, परंतु गर्दीमुळे मात्र ते शक्य झालं नाही। दोन दिवसांनी ते परत मुंबईला आले। त्या दिवशी नेमका गुरुवार होता। रात्रीची आरती संपली, त्यांचं देवघर पुन्हा स्वामी गंधाने भरून गेलं। डॉक्टरांचं मन आनंदाने भरून आलं। नंतर ते जपाला बसले। जप चालू असताना अचानक देवघरात पौर्णिमेचं शीतल चांदणं पसरलं। त्यांची खोली निळ्या रंगाने भरून गेली। त्यांच्या कानावर अमृतासमान वाणी पडली, डॉक्टर डाळिंब खायला आलो आहे। डॉक्टर समोर पाहू लागले तर साक्षात स्वामी समर्थ तिथे उभे होते। आपल्या डोळ्यावर डॉक्टरांचा विश्वासच बसेना। साक्षात परब्रह्म भक्ताघरी त्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आले होते। डॉक्टरांनी स्वामींना चौरंगावर बसवलं, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांनी श्री दत्तात्रेयाची आरती पुन्हा केली आणि मंत्र जप म्हटला, डाळिंब सोललं आणि आपल्या हातांनी त्यांनी स्वामींना भरवलं। स्वामींनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला आणि एकदम गुप्त झाले। पहाट झाली तरी डॉक्टरांचा जप मात्र सुरूच होता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगतो की जो नामात दंग असतो, जपात स्वतःला पूर्ण विसरून जातो, त्याच्या मागे पुढे परमेश्वर चालत असतो। परमेश्वर तुमचा पूर्ण भार उचलतो, तुम्हाला जे जे हवं असं वाटतं ते ओळखून देतो, तुमचं मन तो समाधानाने भरून टाकतो, तृप्तीचा आनंद देतो। केवळ सुख आणि सुखच तुम्ही अनुभवता, कारण तुम्ही अखंड नामात असता।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 29 सप्टेंबर. प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य. मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी. मी माझ्याकरता जगतो असं न म्हणता रामाकरता जगतो असं म्हणूया, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात, म्हणून भगवंता करता जगावं. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे? पण साधू त्याचा सदुपयोग करतात, आम्ही तसा करीत नाही म्हणून परमार्थ साधत नाही. जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत, मनुष्यजन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहिजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच. समय लावली पण तेल वरचेवर न घातलं तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावं, मग परमार्थ दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचं असेल तर वाट चालू लागलं पाहिजे, मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच, निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार? परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच, म्हणून रामाचं अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया. आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडं तरी कृतीत येणं जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर जेवढं कळलं तेवढं तरी आचरणात आणायला काय हरकत आहे? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचं ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असं करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे पोथीतलं सगळं कळलं नाही तरी जे कळलं तेवढं तरी कृतीत आणूया. दृढनिश्चयाने एक एक मार्ग आक्रमत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणून भगवत स्मरणाला जपलं पाहिजे, त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावं. संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तिथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागलं तर प्रपंच परमार्थ रूपच होईल. मी रामाचा म्हणणं हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणं हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचं पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असं मानतो. झाडाचं पान रामा वाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवतो. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोतेहो पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे शाहीर साबळे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आताईकुया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणातल्या सप्तद्वीप उत्पत्ती आणि वंश यांचं वर्णन जाणून घेऊयात. श्री हरी भगवान म्हणाले, राजा प्रियवतीला 10 मुलं झाली होती. त्यांची नावं अग्निघ्र, अग्निबाहू, अग्निवाह, द्युतिमान, मेधा, मेधातिथी, भव्य, शबल आणि ज्योतिषमान अशी होती. मेधा, अग्निवाह आणि भव्य हे तिघे योगाभ्यासात तरबेज होते. त्यांनी कधीही आपलं मन राजाच्या सुखाचा उपभोग करण्याकडे घातलं नाही. प्रियव्रत नृपाची फक्त 7 मुलं अशी होती ज्यांच्यासाठी राजाने भूमीची 7 बेटांमध्ये विभागणी करून दिली. 50 कोटी योजना असलेली ही पृथ्वी त्याप्रमाणे विशाल दिसत होती. त्या 7 बेटांची नावं जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मलद्वीप, कुश, क्रौच्य, शाकद्वीप आणि 7वं पुष्कर अशी त्या 7 बेटांची नावं होती. ही 7 बेटं 7 समुद्रांनी वेढली गेलेली होती. त्या 7 समुद्रांची नावं अशी लवण, इक्षु, सुरा, घृत, दही, दुग्ध आणि पाणी अशी आहेत. एका बेटापासून दुसरा समुद्र दुप्पट विस्ताराचा होता. जम्बूद्वीपात मेरू पर्वत 1,00,000 योजनांचा पसरलेला आहे. याची उंची 84,000 योजना आहे. 16 योजना खाली पाण्यात गेलेला आहे आणि 32 योजना तो वर गेलेला आहे. तसंच 16,000 योजना तो कर्णिकेच्या आकाराप्रमाणे दिसतो. हिमकूट आणि हिमवान ह्या पर्वतांच्या दक्षिणेला निबध आहे. उत्तर दिशेला नील पर्वत आणि शृंगी पर्वत आहे. लक्षद्वीपात प्राचीन मानव राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अवस्था नाही. भरताचा सुमती नावाचा मुलगा होता. त्याचा पुत्र तेजस होय. तेजसाचा मुलगा इंद्रधनुष्य होय आणि त्याचा मुलगा परमेष्ठी होय. अशा प्रकारे त्या कुळात निरनिराळे राजे होऊन गेले. आता आपण वर्ष आणि कुल पर्वत वर्णन जाणून घेऊयात. वर्ष म्हणजे देश. या पृथ्वीतलावर प्राचीन काळी असलेल्या वर्षांची नावं म्हणजे देशांची नावं जाणून घेऊयात. इलावर्त हा देश सर्व पृथ्वीमध्ये मध्यभागी होता. त्याच्या पूर्वेला भद्राश्व देश होता आणि पूर्व आणि दक्षिणेला हिरण्यवान देश होता. त्यानंतर किमपुरुष हा देश मेरू पर्वताच्या दक्षिणेला आहे आणि त्याच्या दक्षिणेला भारतवर्ष म्हणजे भारत देश आहे. त्याच्या दक्षिणेला हरिवर्ष देश आहे. पश्चिमेला केतुमान देश आहे. उत्तरेला कुरु देश आहे. इंद्रद्वीप, केशरुमान, ताम्रवर्ण, गभस्तिमान, नागद्वीप आणि कटाह, सिंहल, वारुण ही 9 बेटं आहेत. ती सागरांनी वेढलेली आहेत. पूर्वेला किरात लोक राहतात. पश्चिमेला यवन राहतात. दक्षिणेला तेलुगू राहतात. तर उत्तरेला तुरुष्क लोक राहतात. इथे 7 पर्वत आहेत. त्यांची नावं अशी महेंद्र, मलय, सह्य, शुक्री, गान, दाभृक्ष, पर्वत, विंध्य आणि पारिभद्र ही त्यांची नावं. त्याचप्रमाणे त्या देशात अनेक महत्त्वाच्या नद्या आहेत. त्या नद्यांची नावं अशी वेदस्मृती, नर्मदा, वरदा, सुरसा, शिवा, तापी, पयोष्णी, सरयू, कावेरी, गोमती, गोदावरी, भीमरथी, कृष्णवर्णा, महानदी, केतुमाला, ताम्रपर्णी, चंद्रभागा, सरस्वती, कावेरी आणि शतद्रु अशी त्यांची नावं आहेत. मध्य देशात राहणाऱ्या माणसांना पांचाल, कुरु, मत्स्य, चौंघेय, कुंती आणि शूरसेन असं म्हणतात. त्याचप्रमाणे सूत, मागध, चैंदी, काढाय, विदेही तसंच कोशल हे देश पूर्वेला आहेत. कलिंग, बंग, पुंड्र, अंग, वैदर्भ हे देश विंध्य पर्वताच्या आजूबाजूला आहेत. दक्षिणेला राहणारे
पुलिंद, अश्मक, जीमूत, मयराष्ट्र, निवासी, कारणाट, कांबोज आणि घाट हे आहेत. अंबस्ट, द्रविड लाट, कंबोज, स्त्रीमुख, शक आणि आनर्त लोक दक्षिण आणि पश्चिमेला राहतात. स्त्री साव्य, सैंधव, म्लेंच्छ, नात्रिक आणि यवन हे लोक पश्चिम दिशेला राहतात. नैषधाच्या जवळ माथुर, मांडल्य, तुषार, मूलिक, चमस, शखर, महाकेश, महानाद हे देश उत्तरेला आणि पश्चिमेला आहेत. लंबक, स्तन, नाग, माद्र, गांधार, वाल्लिक हिमालयात राहणारे आणि म्लेंच्छ हे लोक उत्तर देशात राहणारे आहेत. जिगर्त, नील, कोलाभ, ब्रह्मपुत्र, सरक्षण, अर्भाबाह्य, काश्मीर हे देश उत्तर आणि पूर्व बाजूला आहेत. आता गरुड पुराणातलं पाताल नरकादी वर्णन जाणून घेऊयात. ही जमीन 70,000 योजना आहे असं म्हणतात. दशसहस्त्र योजनांवर पाताळ आहे. पाताळ 7 प्रकारचे आहेत. त्यांची नावं अतल, वितल, नितल, गभस्मीमत, महाख्य, सुतल आणि अग्राय पाताळ अशी आहेत. कृष्ण, शुक्ला, अरुणा, पिता, शर्करा आणि शैल कांचना अशी तिथल्या जमिनींची नावं आहेत. तिथे दैत्य आणि भुजंग निवास करतात. रौद्र पुष्कर द्वीपात नरक आहेत. त्यांची नावं अशी रौरव, शुकर, बोधस्थाल, विरासन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवण, विमोहित, रुधिर, वैतरणी, कृमिश, कृमिभोजन, असिपत्रवन, कृष्ण, नानाभक्ष, पूयवह, पापवहीन, जालोद्भव, अशिव, सदेश, कृष्णसून, तम, अवीची, श्वभोजन, अप्रतिष्ठ, उष्णवीची अशी आहेत. पापी लोक किंवा वाईट कर्म करणारी माणसं आपल्या कर्मांचं फल भोगण्यासाठी इथे येतात. इथल्या यातना त्यांना विष्ठा, शस्त्र आणि अग्नी यांनी वेढलेल्या नरकात भोगाव्या लागतात. या नरकांच्या वर उत्तरेला भूतादी लोक आहेत. जल, अग्नी, वायू आणि आकाश याने हे भूतादी लोक वेढलेले आहेत. ते ब्रह्मांड महान प्रधानांच्या द्वारा वेढलेले आहेत. हे ब्रह्मांड 10 पट व्याप्त आहे आणि तिथे नारायण व्याप्त होऊन राहतात. आता गरुड पुराणातलं ज्योतिषशास्त्र वर्णन जाणून घेऊयात. श्रीहरी भगवान म्हणाले, सूर्याच्या 6 दिशा मानाव्या, चंद्राच्या 15 दशा मानाव्या, मंगळाच्या 8, बुधाच्या 17, शनीच्या 10, गुरुच्या 19, राहूच्या 12 आणि शुक्राच्या 21 दशा मानाव्या. रवीची दशा दुःख देणारी असते. ती उद्वेग आणि राज्य नाश करणारी असते. चंद्राची दशा विभूती देणारी असते. ही दशा सुख देणारी असते आणि मिष्टान्न देणारी असते. मंगळाची दशा दुःख देणारी असते. ती राज्य इत्यादी गोष्टींचा विनाश करणारी असते. बुधाची दशा चांगली स्त्री प्राप्त करून देणारी असते. ती राज्य देणारी आणि पैशाची वृद्धी करणारी असते. शनीची दशा राज्य नाश करणारी आणि बंधुधर्माला दुःखदायक असते. गुरुची दशा राज्य देणारी असते. त्याचप्रमाणे सुख, धर्म इत्यादी चांगल्या गोष्टी करून घेणारी असते. राहूची दशा राज्य नाश करणारी, रोग उत्पन्न करणारी, दुःखदायक असते. शुक्राची दशा हत्ती, घोडे अशी वाहन देणारी, तसंच राज्य आणि स्त्री यांचा लाभ करून देणारी असते. मंगळाचं क्षेत्र मेष आहे. शुक्राचं क्षेत्र वृषभ आहे. बुधाचं क्षेत्र मिथुन आहे. तसंच सोमाचं क्षेत्र कर्क आहे. सिंहाचा स्वामी सूर्य असतो. कन्येचा स्वामी बुध असतो. मंगळाचं क्षेत्र स्थित आहे. मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे.
तुला आणि वृषभ राशींचा स्वामी शुक्र आहे. बृहस्पती हा धनाचा स्वामी, मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनी असतो आणि मीनेचा स्वामी गुरु असतो. गरुड पुराणामध्ये पुढे चंद्रशुद्धी कथन केली आहे. श्रीहरी म्हणतात, चंद्राच्या 10 अवस्था असतात. प्रवासावस्था, पुनः नष्टावस्था, मृतावस्था, जयावहावस्था, हास्यावस्था, विषादावस्था, भोगावस्था, ज्वरावस्था, कंपावरण आणि स्वस्थावस्था या त्या 10 अवस्था आहेत. या 10 अवस्थांमधून चंद्र गमन करीत असतो. या अवस्थांच्या क्रमावर फळ सांगितलं जातं. प्रवास करणं, हानी होणं, मृत्यू, जय, हास्य, रती, सुख, शोक, ज्वर, कंप या अवस्थांचं फळ त्यावरून सांगता येतं. जन्मस्थानात असणारा चंद्र संतोष देणारा ठरतो. द्वितीय चंद्र हा आनंददायक असतो. तिसऱ्या घरात असणारा चंद्र राज्य, सन्मान असा प्राप्त करून देणारा असतो. चौथ्या घरात असणारा चंद्र हा कलहदायक असतो. पाचव्या घरात असणारा चंद्र श्री लाभ देणारा असतो. सहाव्या घरात असलेला चंद्र धनधान्य देणारा ठरतो. सातव्या घरात असलेला चंद्र रती आणि पूजा देणारा ठरतो. आठव्या घरातला चंद्र हा मारक असतो, त्यामुळे प्राण जाण्याचा सुद्धा संभव असतो. नवव्या घरात असलेला चंद्र हा धनदायक असतो. दहाव्या घरात असलेला चंद्र कार्यसिद्धी करणारा ठरतो. अकराव्या घरात असलेला चंद्र भय देणारा ठरतो. तर 12व्या घरात असलेला चंद्र अशुभदायक असून तो निश्चित मृत्यूदायक ठरतो. यात्रेच्या वेळी कोणतं नक्षत्र किंवा कोणती दशा शुभ असते याविषयीचं कथन असं आहे की कृत्तिका इत्यादी 7 नक्षत्रात पूर्व दिशेला यात्रा करणं शुभदायक आहे. मघा इत्यादी 7 नक्षत्रांना दक्षिण दिशेला यात्रा करणं शुभदायक आहे. अनुराधा इत्यादी नक्षत्रांना प्रवास शुभदायक आहे. धनिष्ठा इत्यादी 7 नक्षत्रांना उत्तर दिशेला यात्रा करणं शुभदायक आहे. अश्विनी, रेवती, चित्रा आणि धनिष्ठा ही नक्षत्र समल हरणात शुभदायक आहेत. मृगशिरा, अश्विनी, चित्रा, मूल आणि हस्त ही नक्षत्र कन्यादान करण्याला, यात्रेला आणि प्रतिष्ठा इत्यादीमध्ये शुभदायक मानली जातात. जन्मगृहात आणि दुसऱ्या गृहात शुक्र आणि चंद्र असणं हे शुभदायक आहे. मंगळ, शनी, चंद्र, सूर्य आणि बुध चौथ्या घरात शुभदायक आहेत. शुक्र आणि बृहस्पती 5व्या घरात आणि चंद्र तसंच केतू त्या घरात असतील तर ते श्रेष्ठ होय. शनी, सूर्य आणि मंगळ 6वे तर गुरु, चंद्र 7वे, बुध आणि शुक्र हे 8वे असतील तर ते श्रेष्ठ आहेत. 9व्या घरातील बृहस्पती नेहमी शुभ असतो. सूर्याचा मुलगा अर्की आणि चंद्र 10व्या किंवा 11व्या घरात शुभदायक मानले जातात. 12व्या घरातला बुध आणि शुक्र हे सुख देणारे असतात. त्यानंतर उच्च स्थानातल्या ग्रहांविषयी वर्णन आलं आहे. सिंहाने युक्त मकर श्रेष्ठ असतं. कन्येने युक्त मेष उत्तम असतं. तुळेत मीन आणि कुंभेपेक्षा कर्क हा उत्तम असतो. धनुपेक्षा वृषभ आणि मिथुनपेक्षा वृश्चिक हे षडाष्टक प्रीतीसाठी होतं. याबाबत कुठलीही शंका नको असं वर्णन गरुड पुराणात आलंय. यानंतर गरुड पुराणामध्ये द्वादश राशी वर्णन आलेलं आहे. श्रीहरी भगवान म्हणतात, हे हर, सूर्य उदयाच्या वेळी ज्या राशीवर सूर्य स्थिर असतो त्यात 6 राशींमध्ये दिवसा आणि 6 राशींमध्ये रात्रीच्या वेळी तो फिरत असतो. अशा प्रकारे 6-6 राशींमधून सूर्य फिरत असतो. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या राशीच्या लग्न घटिका सांगितल्या आहेत. मीन आणि मेष या राशीच्या 5 घटिका असतात. वृषभ आणि कुंभ यांच्या 4 घटिका असतात. मकर आणि मिथुन
यांच्या तीन तीन घटिका असतात, धनु किंवा कर्क या राशीच्या पाच घटिका समजाव्यात, सिंह आणि वृश्चिक ह्या राशींच्या पाच आणि कन्या तसंच तूळ या राशींच्या सात घटिका समजाव्यात. अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांच्या संदर्भात आणि लग्नाच्या प्रमाणात संपूर्ण राशीच्या घटिका सांगितल्या आहेत. प्रारंभी आणि शेवटी सहा सहा घटिकांची किंवा पाच चार आणि तीन घटिकांची अवस्था मेष इत्यादी राशींच्या बाबतीत लग्नकारक असते. मेष लग्नात जी कन्या होते ती पुत्रहीन असते. वृषभ लग्नाची जी मुलगी असते ती कामिनी असते. मिथुन लग्नाची जी मुलगी असते ती सुंदर असते. कर्क लग्न असलेली वेश्यावृत्तीची आणि अल्पपुत्र असते. कन्या लग्नाची जी मुलगी असते ती लावण्य संपन्न असते. तुला लग्नाची मुलगी रूप आणि ऐश्वर संपन्न होते. वृश्चिक लग्नात उत्पन्न झालेली कन्या भांडखोर असते. धनलग्नाची मुलगी सौभाग्यशाली असते. मकर लग्नात उत्पन्न झालेली मुलगी वाईट चालींची असते. कुंभलग्नात उत्पन्न झालेली मुलगी कमी मुलं होणारी आणि मीन लग्नात असलेली मुलगी वैराग्य वृत्तीची होते. तुला कर्क मेष आणि मकर ह्या राशी चरक कार्याच्या असतात. कारण ह्या चर स्वभावाच्या असतात. त्यांनी चर कार्यच केली पाहिजेत. सिंह वृषभ कुंभ आणि वृश्चिक ह्या स्थिर राशी मानतात. त्यांनी स्थिर कार्यच केली पाहिजेत. कन्या धनु मीन आणि मिथुन ह्या दोन स्वभावांच्या राशी आहेत. ह्या राशीच्या पुरुषांनी अशीच कार्य केली पाहिजेत की ज्यात दोन भाव असतात. यात्रा नेहमी चरलग्नात करावी आणि गृहप्रवेश इत्यादी कार्य स्थिर लग्नातच केली पाहिजेत. देवतांची स्थापना आणि बाह्य कार्य दोन स्वभावांच्या लग्नांनी केली पाहिजेत. आता तिथींची शुभ नावं जाणून घेऊयात. प्रतिपदा षष्ठी आणि एकादशी या तिथींना नंदा हे नाव आहे. द्वितीया आणि सप्तमी या तिथींना भद्रा हे नाव आहे. अष्टमी तृतीया आणि त्रयोदशी ह्या तिथींना भया हे नाव आहे. चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी ह्या तिथींना रिक्ता या नावाने ओळखलं जातं आणि ह्या तिथी अशुभ मानल्या जातात. म्हणजेच कोणतंही शुभ कार्य रिक्ता या तिथीत केलं जात नाही. पंचमी दशमी आणि पौर्णिमा या तिथी अत्यंत शुभ समजल्या जातात. आता ग्रहांचं स्वरूप आणि स्वभाव जाणून घेऊयात. गुरु हा चर आणि सौम्य आहे. शुक्र हा क्षिप्र म्हणजे मृदू आहे. रवी हा मुख्य आहे. शनी हा दुःखदायक मानला पाहिजे. मंगळ उग्र असतो तर चंद्र हा सम असतो. चर आणि क्षिप्र ग्रहांच्या वेळी प्रयाण करायला पाहिजे आणि मृदू आणि मुख्य ह्याच्यात प्रवेश केला पाहिजे. दारुण आणि उग्र काळात जयाची अपेक्षा करणाऱ्या क्षत्रियांनी युद्ध केलं पाहिजे. राजाच्या अभिषेकाचं काम आणि अग्निकार्य सोमवारी करणं हे अतिशय चांगलं असतं. सोमतुलात गृहप्रवेश हे काम केलं पाहिजे. सेनापती सैन्याच्या संबंधित काम शूरतापूर्ण युद्ध आणि शस्त्र इत्यादींचा अभ्यास मंगळात सांगितलं आहे. सिद्धी कार्य आणि मंत्रासंबंधी काम तसंच प्रवास हा बुधवारी करावा. अध्ययन देवांची पूजा तसंच वस्त्र प्रावरण आणि दागिने घालणं इत्यादी कामं गुरुवारी करावीत. कन्यादान हत्ती इत्यादी वाहनांवर बसणं ही कामं शुक्रवारी करावीत. स्त्रीचा गृहप्रवेश गजबंध ही कामं शनिवारी केली असता शुभदायक समजली जातात. श्री गरुड पुराणामध्ये पुरुष आणि स्त्री लक्षणं सांगितली आहेत. श्री हरी भगवान म्हणतात, हे शंकरा, स्त्री आणि पुरुष यांची लक्षणं थोडक्यात सांगतो, ती आपण ऐका. जो परमश्रेष्ठ असा राजा असतो त्याचे पाय मृदुतल असतात आणि त्याच्या पायांच्या तळव्यांना कधीही घाम येत नाही. त्याचे चरण
कमलपुष्पाच्या मधल्या भागाप्रमाणे असतात. पायांची बोटं एक दुसऱ्याला जुळलेली असतात. ह्या पायांची नखं ताम्राप्रमाणे असतात आणि त्यांच्या डोक्यावर सुंदर केस असतात. विशेष करून पांढरी शुभ्र नखे ज्यांची असतात, नखांचा पुढचा आकार टोकदार असतो आणि ज्यांचे पाय सोपासारखे फताडे असतात, ही लक्षणं दुःख आणि दरिद्रता देणारी आहेत. रेषांच्या द्वारा आयुष्य कसं ओळखावं तेही गरुड पुराणात सांगितलं आहे. ज्याच्या कपाळावर तीन सारख्या रेषा असतात तो मनुष्य सुखी आणि पुत्रवान असतो आणि तो दीर्घायुष्य जगतो. ज्यांच्या कपाळावर दोन रेषा असतात तो त्या मानाने कमी आयुष्य जगतो आणि केवळ एकच रेष असणारा माणूस हा अल्पायुषी असतो. कर्णापर्यंत रेषा असणारा मनुष्य शतायुषी असतो. ज्याच्या तीन रेषा अशाच प्रकारे कानापर्यंत आलेल्या असतात तोही शतायुषी होतो. ज्याच्या कपाळावर असणाऱ्या रेषा स्पष्ट नसतात तो अल्पायुषी होतो. वाईट रेषा असलेला मनुष्य हा मध्यम काळ आयुष्य जगतो. ज्याच्या कपाळावर वेगवेगळ्या रेषा असतात त्या मनुष्याला अकाली मृत्यू येतो. ज्या माणसाच्या कपाळावर त्रिशूल आणि पटीरशांचं चिन्ह दिसून येतं तो धनवान आणि पुत्रवान बनतो आणि दीर्घायुषी होतो. तर्जनी आणि मधलं बोट यांच्यामध्ये ज्यांच्या आयुष्याची रेषा संपते असा मनुष्य शतायुषी होतो. बुद्धिरेषा किंवा ज्ञानरेषा ही अंगठ्यापासून अनुवर्तित झालेली किंवा निघालेली असते. मधून निघालेली रेषा ही प्रवासरेषा आहे. त्याच्या पुढे पुन्हा आयुष्याची रेषा असते. कनिष्ठ बोटाजवळ आयुष्याची रेषा जर मिळत असेल किंवा मिळालेली असेल किंवा विभक्त असेल तरी माणूस 100 वर्षापर्यंत जगतो. प्रत्येक मनुष्याच्या तळहातावर ज्या रेषा असतात त्या आयुष्य प्रकाशित करतात. असा मनुष्य 100 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. कनिष्ठ बोटावरून जी रेषा मधल्या बोटापर्यंत आलेली असते ती रेषा किती आयुष्य आहे हे सांगणारी रेषा असते आणि असा मनुष्य दीर्घायुषी होतो. श्री गरुड पुराणात स्त्री लक्षणं सांगितली आहेत. श्रीहरी म्हणतात, ज्या मुलीचे केस कुरळे असतात आणि चेहऱ्यावर वर्तुळाकार असे केस ज्या मुलीचे असतात, ज्या मुलीची नाभी दक्षिणेला आणि गोल असते अशी मुलगी कुळाचा उद्धार करणारी असते. ज्या मुलीचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात कमळाप्रमाणे असतात अशी मुलगी सहस्त्र स्त्रियांमध्ये पतिव्रता धर्म पाळणारी असते. ज्या मुलीचे केस आखूड आणि बुटके असतात आणि जिचे डोळे गोल असतात अशी मुलगी निश्चितपणे दुःख भोगणारी असते. ज्या मुलीचं मुख पूर्ण चंद्राप्रमाणे असतं आणि उगवत्या सूर्याप्रमाणे असतं आणि ज्या मुलीचे डोळे मोठे असतात, जिचे ओठ लाल असतात अशी मुलगी परमसुख भोगणारी असते. खूप रेषा असतील तर दुःख प्राप्त होतं आणि अत्यंत कमी रेषा असतील तर पैशाची कमतरता होते. रक्तरेषांमुळे सुख प्राप्त होतं, कृष्णरंगांच्या रेषांमुळे दुःख प्राप्त होतं. कामाच्या वेळेला अशी पत्नी यंत्राप्रमाणे वाटते आणि नेहमीच्या वेळेला ती एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वाटते. जिच्या हाताळावर वर्तुळाकार चिन्ह असतं अशी स्त्री पुरुषाला प्रसन्न करून घेते आणि ती राजाला आपला स्वामी म्हणून प्राप्त करून घेते. ज्या मुलीच्या पापण्यांचा आकार तोरणाप्रमाणे असतो ती मुलगी राणीचं पद प्राप्त करते. जिची रीम पंक्ती काळी आहे ती मुलगी जरी राजाच्या कुळात जन्मलेली असली तरी ती दासीच होते. ज्या मुलीचे पाय आणि पायाचा अंगठा जमिनीवर टेकतो अशी मुलगी आपल्या पतीला मारक समजावी किंवा चांगल्या चारित्र्याची समजू नये. डोळ्यांच्या सहाय्याने सौभाग्य, दातांच्या सहाय्याने भोजन, त्वचेच्या सहाय्याने झोपण्याचं सुख आणि पायांच्या सहाय्याने चालणं होतं. स्निग्ध ताम्रवर्णी नख असलेली, मत्स्य अंकुश कमलचिन्हांनी युक्त असलेली, मृदू वळ्या असलेली स्त्री चांगली असते. पिंपळाच्या पानाप्रमाणे विपुल आणि उत्तम असा जिचा गुह्य भाग असावा, नाभी दक्षिणेला कललेली असावी अशी स्त्री चांगली होय.
श्री गरुड पुराणात पवन विजय स्वरोदय हा विषय आलेला आहे। सूत म्हणतात, शंकराने गौरीला देहात असलेलं ज्ञान सांगितलं। चंद्र, अग्नी, रवी, पृथ्वी, सौरी हे आप आहेत। आप म्हणजे पाणी। वायूमध्ये स्थित राहणारा राहू, गुरु, शुक्र आणि चंद्र हे वामनाडीत असतात। दक्षनाडीमध्ये शनि आणि चंद्र जर असतील तर त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ घटना होतात। या देहात अनेक गुण दर्शवणाऱ्या विविध नाड्या आहेत। बेंबीच्या खालील भागामध्ये स्कंद असतो, तो फार महत्त्वाचा असतो। यात्रा, सर्व कार्य आणि विषांचा उतार होणं ह्या दृष्टीने इडा ही नाडी महत्त्वाची असते। भोजनासाठी, मैथुनासाठी आणि युद्धासाठी इंगळा ही नाडी महत्त्वाची असते। क्षुद्र कर्मासाठी दक्षिणा ही नाडी योग्य आहे। अग्रभागी वाम ही नाडी श्रेष्ठ आहे आणि पृष्ठभागी दक्षिणा ही नाडी श्रेष्ठ आहे। जीव हा जीवाने जिवंत राहतो। जे शून्य आहे ते स्वर होय। वायू कर्मसिद्धी देणारा असतो। प्राणात पिंगलेचा प्रभाव पडला म्हणजे कठीण युद्धात किंवा संकटात सुद्धा जय प्राप्त होतो। वाम किंवा दक्षिण भागी शिव संचलन करतात। वाम भागात पाच तत्व स्थित आहेत। वरील भागात अग्नी, खालील भागात जल, तिरक्या भागात वायू, मध्यभागी पृथ्वी आणि आकाश हे तत्व सर्वत्र असतं। हरिओम।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया समर्थ रामदासस्वामींची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 आणि रात्री 10. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.

भक्ती सुधा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, आपण श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 78वा श्लोक आहे. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. याच्या ठिकाणी ते म्हणत आहेत, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा. पामर शब्द वापरला आहे त्याने. ज्या माणसाचा रामावरच विश्वास नाही त्याला काय म्हणणार आपण? तो क्षुद्र पामर, यक्कश्चित. त्याला संत महत्त्व देत नाहीत, कारण तो बद्ध अवस्थेतच आहे. त्याची इकडं कलही वळलेला नाही, त्याला याची गोडी लागलेली नाही, काहीच नाही आहे. तो पूर्ण संसारात बुडालेला आहे. मानी संसारी आनंद असं म्हटलेलं आहे. परमार्थाचा खेद आणि संसारातच आनंद मानतो असा जो पामर आहे, त्याला त्यांनी म्हटलेलं आहे हा नरा राम विश्वास नाही. ज्याचा रामावरच विश्वास नाही, वस्तुत राम कसा आहे? प्रगट रामाचे निशाण म्हटलेलं आहे. आत्माराम आनंदघन विश्वंभर विद्यमान भाग्य कळे. रामाचं निशाण, रामाचं अस्तित्व प्रगट आहे, सगळीकडे भरलेलं आहे. पण अभाग्याला तो दिसत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही. तो विश्वंभर विद्यमान सगळीकडे आहेच आहे, विश्वात भरून आहे. पण भाग्य कळे, सगळ्यात भाग्य कशाचं जर असेल तर भगवंताला ओळखणं, त्याला मिळवणं. तुमचे बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, पैसे किती मिळवले, बँक बॅलन्स किती आहे, त्याला संत भाग्यवान समजत नाहीत. ज्याच्याजवळ दैवी गुणसंपत्ती आहे, जो भक्त आहे, योगी आहे, तो भाग्यवान. कारण त्यांनी नेमका मार्ग धरलेला आहे. नरजन्मात येऊन त्याला लक्षात आलेलं आहे आपल्याला काय करायचं ते, त्याला भाग्यवान. म्हणून त्या म्हणतात, ज्याचा कुणाचा रामावर विश्वास नाही, त्याच्याबद्दल आदर नाही, प्रेम नाही, भक्तिभाव नाही, असं जर असेल तर तया पामरा, त्या पामराला बाधिजे सर्व काही. त्याला सर्व काही बाधतं, सर्व संकटाशी सामना करावा लागतो. कारण त्याच्या पाठीमागं शक्ती नाहीच कोणाची. भक्ताला कसं असतं, राम आहे माझ्या पाठीशी. त्याही असलं ना तर राम बघेल मी आहे असं त्याला असतं. पण ह्याला तसं नसल्यामुळे तया बाधिजे सर्व काही, त्याला सर्व संकटाशी सामना द्यावा लागतो. संकट येतच असतात, परंतु भक्ताला धैर्य असतं, जिद्द असते, आधार असतो. ह्याला आधार कशाचा? कुणाचाच आधार नाही. आणि जे आधार तो समजत असतो ते खरे नसतात, ते तकलुफी असतात. त्यामुळे त्या आधारावर भरोसा नाही. खरा आधार परमेश्वरात. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. मग आता काय करायचं? त्यांनी काय करायला पाहिजे? महाराज तो स्वामी कैवल्यदाता. हा स्वामी आहे, सर्व विश्वाचा धनी आहे, आणि कैवल्यदाता आहे. मोक्षाचं दान करण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि जीवाला खरा आनंद मोक्षात आहे. मी आत्मा हा बोध करून घेण्यात आनंद आहे, हा अनुभव घेण्यात आनंद आहे. ते जे मिळवून द्यायचं काम आहे तो हा स्वामी करतो आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता. आणि असा हा असताना आपण त्याच्याकडे पाठ फिरवली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, किंबहुना तुच्छतेनं त्याच्याकडे बघितलं, देव काय करणार आहे, राम काय करणार आहे, मी काय तो करणार आहे. अनेक कर्तृत्ववान माणसांना हा अभिमान असतो, अहंकार असतो की देव बीव काही नाही, सबकुछ झूट आहे. आता या विज्ञानाच्या जगामध्ये त्याला काही अर्थ नाही आहे, पण विज्ञान जरी म्हटलं तरी त्याला लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहे. काही एका मर्यादापर्यंत विज्ञान काम करतं, नाना प्रकारचे शोध काम करतात, पण कुठं ना कुठंतरी त्यांना थांबावं लागतं. किती विज्ञान केलं तरी त्यांनी कुणाला अमर केलं नाही, मृत्यू अडोळ आहे कुणालाही आलं तरी. तुम्ही फार तर जरा जीवन लांबवाल, काही कराल, पण खरं नव्हे ते. त्यामुळे शेवटी त्याला जो मोक्ष देणारं काम आहे हा स्वामी राम करणार आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. तो जर आपल्या पाठीमागं आहे तर देहाची आणि संसाराची चिंता कशाला करायची? ठीक आहे, देहाला असं असं झालं झालं, त्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे तो भोग त्याच्या वाट्याला आलेला आहे, तो त्याचा भोगायचा आहे. आणि संसाराची चिंता, संसार जन्माला आलं की संसार मागं लागला, तोही करायचा आहे, पण त्याची चिंता करायची नाही आहे. मग देहाचीसुद्धा चिंता करायची नाही, असं असं झालं ठीक आहे, त्याला काय हवं असेल ते उपचार करा, पण तरी शेवटी मृत्यू हा जो आहे हा जेव्हा येणार आहे तेव्हा उषा पायथ्याची जरी डॉक्टरांची पलटण उभी केली तरी तो जाणार, तो जाणारच. त्याला वाचवणं, त्याला थांबवणं कुणाच्याही हातात नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी ह्या परमेश्वराच्याच हातात आहेत, हे तरी निदान मानावं आणि त्याला शरण जावं. आणि आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण करायचं आहे, जे आपल्याकडे काम आलेलं आहे ते काम आपल्याला करायचं आहे. पण तथापि मर्यादा लक्षात ठेवायच्या आहेत की ह्याला मर्यादा आहे, आणि अमर्याद शक्ती जी आहे ती भगवंताची आहे. त्यामुळे असे काही काही घटना घडलेल्या आहेत संतांच्या जीवनात. डॉक्टरनी ज्याला सोडलेलं आहे की हा काही होणार नाही, तेव्हा संत म्हणले आणखीन एक सत्ता आहे वरती, ती करेल काहीतरी, सांगता येत नाही ती काय करेल ती. तशी जर सत्ता त्याच्या पाठीशी असेल तर नेम नाही, त्याच्यातूनही तो उठेल, पुन्हा उभा राहील, काही करायला लागेल. त्यामुळे तो जो आहे त्याला धरायचा, ते सोडून तू देहाची आणि संसाराची चिंता कशाला करायला पाहिजे? त्यामुळे जे धरायचं ते त्याला धरायचं, तो आधार आहे आपल्याला, असं लक्षात ठेवायचं. आणि त्याला धरून मग व्यवहाराच्या पातळीवर ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील तेवढ्या जरूर कराव्या, पण लक्ष त्याच्याकडे ठेवावं. म्हण अहो जाणारा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00।
2: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: तहत इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी वेदाची विचारधारा, कर्मधारा आणि भावधारा प्रवाहित करण्याचं मोठं काम केलं. पुराणांमुळे लोकांच्यामध्ये धर्म पसरला, पुराणांच्यामुळे लोकांना धर्माचं स्वरूप समजलं. आणि अशा प्रकारे त्यांनी असं सांगितलं, पुराणांनी सगळ्यात मोठं जर काही काम केलं असेल तर ते काम असं आहे की वेदांनी यज्ञसंस्था समोर आणली आणि पुराणांनी पूजा पद्धती विकसित केली. पाच देवतांची, शिव, विष्णू, गणपती, सूर्य, देवी, या पाच देवतांच्या म्हणाले उपासना या पुराणांनी लोकांच्या समोर आणल्या. भगवंताचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्या निर्गुण निराकार स्वरूपाला पुराणांनी सगुण साकार केले आणि त्याच्या पद्धती आपल्यासमोर मांडल्या. ह्या पाच उपासना पंथांच्या बरोबर राम आहे, कृष्ण आहे, नरसिंह आहे, यासारख्या देवतांच्या उपासना पद्धती विकसित केल्या. यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्याला जे आवडतं ते. हा आमचा धर्म यज्ञप्रधान होता, त्याला पूजाप्रधान बनवलं. वैदिक मंत्र, तंत्र, उपचार आणि त्यांचे क्रियाकलाप करणं, असे वेदांचा क्रियाकर्म इतकं सोपं नाही आहे, पण त्याची पुराणांनी प्रशंसा करून सोप्या पद्धतीने पूजा आणली, अगदी सोप्या पद्धतीने. आणि हे क्रांतिकारक परिवर्तन केलं की पूजा आम्ही गणपतीची करतो आणि मंत्र वेदातले म्हणतो. वेदातल्या मंत्रांना सामान्य उपचार पद्धतीशी जोडण्याचं, समन्वय करण्याचं काम पुराणांनी केलं. आणि त्यांनी म्हटलं की मंत्रपूर्वक हवन केलं, म्हणजे हवन मंत्रांचं केलं पण व्रतांचं अंग म्हणून स्वीकारलं. व्रत केली, आम्हाला सोपी सोपी व्रतं सांगितली की व्रत करा, अनुष्ठान करा, पण त्या अनुष्ठानाच्या बरोबर यज्ञसंस्था निगडीत केली. एक फार मोठं कार्य पुराणांनी वेद आणि समाजाला निगडीत, वेदांचा तत्वज्ञान निगडीत करून देताना, जोडून देताना, त्याचं अभिसरण करताना पुराणांनी त्या दोघांचं संमिश्रण विलक्षण रूपामध्ये केलेलं आहे. आता वेदमंत्रांचा स्वीकार केला पण प्रार्थना आणि स्तोत्रांची निर्मिती केली. अप्रतिम स्तोत्र आणि प्रार्थना त्यांनी समोर उभ्या केल्या. यज्ञसंस्था जिवंत ठेवल्या, टिकवल्या, समृद्ध केल्या. त्याच्याबरोबर भव्य देवता मंत्रांची स्थापना केली, देवतांची मंदिरं उभी केली. सबंध भारतभर आपण पाहाल तर एकापेक्षा एक अशा श्रेष्ठ देवता मंदिरांच्या आपण जर कलाकृती पाहिल्या तर मन थक्क होईल, अशी मंदिरं उभी केली. आता प्रत्येकजण यज्ञ करू शकत नाही. आता श्रावण आहे, आम्ही सगळे सत्यनारायण एका प्रत्येकाच्या घरी निदान सत्यनारायण तरी श्रावणात तरी माणूस करतो, हे पुराणांनी उभं केलं. की प्रत्येक माणसाने आपल्या घरी काय करावं, एक उपासना व्रत निर्माण केलं, त्याची कथा निर्माण केली. ती जी कथा आहे ती त्या व्रताबरोबर म्हटली गेली की आता सत्यनारायण हे व्रत आहे, सत्य हाच नारायण आहे. ह्या भावनेतून, म्हणजे वेदाचं सूत्र काय आहे, सत्य, यम, यमामध्ये म्हणजे अपरिवर्तनीय नियम काय आहेत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, म्हणजे सत्य अहिंसा ह्या गोष्टी आहेत. त्यातला जो सत्य आहे त्या सत्याला घेतला, जोडला कोणाशी, चतुर्भुज नारायणाशी, विष्णूशी. म्हणजे सत्य हे तत्व आहे, विष्णू हे आम्हाला हवी असलेली सगुण उपासना आहे आणि आमच्या घरात सुटसुटीत शिऱ्याचा नैवेद्य दाखवून आम्हाला तृप्त करणारी पूजा आहे आणि त्या पूजेबरोबर आम्हाला रंजक करणारी कथा आहे. आणि अशा प्रकारे पुराणांनी धर्म समाजामध्ये दृढमूल केलेला आहे. त्यामुळे पुराणांचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की पुराणांच्यामध्ये संपूर्ण देवता विज्ञान आहे. देवतेची मूर्ती केवढी असावी, त्या देवतेचे अलंकार कसे असावेत, मूर्तीची स्थापना कशी करावी, प्रत्येक कोणत्या कोणत्या धातूंच्या मूर्ती असाव्यात, त्याचं रूप कसं असावं. आपल्याला माहिती आहे, आपले गोबम देगलूरकर आहेत, आत्ता आपल्या पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये ते काम करतात, आता कदाचित त्याच्यामध्ये निवृत्त झाले असतील, पण ते त्या देवता विज्ञान शास्त्रामधले अत्यंत तज्ज्ञ समजले जातात. अशा तज्ज्ञ व्यक्तींनी याच्यामधला अभ्यास केलेला आहे. मंदिर निर्मिती कशी करावी, धर्मशाळा कशा बांधाव्यात, पाणपोया कशा बांधाव्यात, सगळे पुराणांचे विषय. व्रतांची निर्मिती केली, उपवास आम्हाला शिकवली. उपवास हा चित्तशुद्धीचा एक भाग आहे आणि चित्ताची शुद्धी करण्याकरता मनुष्याने उपवासाचा अवलंब करावा, हेही आम्हाला पुराणांनी शिकवलं.
दानाचं महत्त्व आम्हाला पुराणांनी शिकवलं. दान कसे द्यावेत, कुणाला द्यावेत, श्राद्धादींनी काय होतं, व्रतदानांनी काय होतं हे पुराणांनी शिकवलं. आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणाले पुराणांची महती आहे. भागवत पुराण रचण्यापूर्वी वेदव्यासानी महाभारत 100,000 श्लोकांची संहिता रचली तरीसुद्धा वेदव्यासांना समाधान झालं नाही. आणि त्यांचं समाधान झालं नाही म्हणून काय रचावं, नारदांनी सांगितलं आता भागवत रचा. ज्यांचं पुराण आम्ही पाहणार आहोत त्या नारदांनी सांगितलं, म्हणाले भागवताची निर्मिती करा म्हणून भक्तिप्रधान भागवत निर्माण केलं. भगवंताला शरण जा आणि त्या भावनेतून भक्तीचा उदय हा पुराणातून झाला. आता आपल्या आवडीचे विषय बाकी सगळं जाऊ द्या म्हणाले, पण त्याच्यामध्ये विज्ञान असतं की नाही, कारण विज्ञान असलं तर मानू नाही तर मारणार नाही. आजच्या विज्ञानाने म्हणजे आजच्या मुलांच्याच भाषेत आपण बोलूया की पुराणांशी पंगाच घ्यावा की आम्हाला विज्ञान सिद्ध करून द्या. आम्ही असं म्हणतो पुराणातलं विज्ञानातली एक तरी विद्या तुम्ही सिद्ध करून द्या. तुमच्या विद्येचं काय करायचं पुढे बघू आपण, कारण तुमच्या विद्या आम्ही मांडल्याच आहेत, तुमच्या विद्या आम्हाला साध्यच आहेत, तुमच्या विद्या आमच्याकडे एकेकाळी फार उत्कर्षाच्या स्थितीमध्ये होत्याच होत्या. पण पुराणांनी वर्णन केलेल्या एका तरी विद्येला तुम्ही स्पर्श केला आहे का त्या विद्येचा तुम्ही विचार केला आहे? मी आपल्याला थोड्याशा विद्या सांगते त्यातल्या आणि आजचा विषय आपण थांबवूया. पशुवैद्यकशास्त्राचा विचार पुराणांनी जितक्या खोलवर जाऊन केलेला आहे तितक्या आज जगभरामध्ये पशुवैद्यकशास्त्र इतकं विकसित आपल्याला बघायला मिळणार नाही. दुसरं आयुर्वेद हे शास्त्र आहे की आज जगभर लोक मॅड झाली आहेत त्या आयुर्वेदाकरता. इथून काय वाटेल ते तिकडं गेलं तरी आयुर्वेद आणि हर्बल म्हटलं की घेतात, छाप फक्त हर्बल मारला पाहिजे की सगळे लोक त्या हर्बल करता वेडे आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक वनस्पतीशास्त्राच्या बरोबरच अनेक शास्त्रांचा अनेक प्रकारच्या रसायनांचा संयुगांचा विचार मांडला आहे. रत्नपरीक्षा जेमॉलॉजी जगभरामध्ये जितकी विकसित आहे पुराणामध्ये ते शास्त्र विकसित झालेले. वास्तुविद्या आता पुन्हा आम्ही ज्याच्याकरता मॅड झालेलो त्या वास्तुशास्त्राकरता धडाधड आपले ब्लॉक पाडतायत लोक. पूर्वेचं पश्चिम, पश्चिमेचं उत्तर, उत्तरेचं आग्नेय चालू आहे. ते वास्तुशास्त्र पुन्हा पुराणांच्यामध्ये आहे. सामुद्रिक विद्या आहे, हां त्याच्यामध्ये सामुद्रिक विद्या कसं माणसाचं जीवन घडेल, मग ती हस्तसामुद्रिक असेल, निरनिराळ्या प्रकारच्या विद्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. धनुर्विद्या आहे आणि पुराणातल्या अलौकिक विद्या आहेत. त्या अलौकिक विद्यातली एक विद्या त्यांनी सांगितली अनुलेपन विद्या आहे की पायाला त्याचा लेप लावा, थंडीत चाला, उन्हात चाला. कोण पूर्वी चपला घालत होतं, कोण चामडी काढत होतं, कोण चामडी कमवत होतं, त्यांनी सांगितलं की अनुलेपन विद्या आहे. असा एक लेप आहे की तो लेप लावून तुम्ही हिमालयात जा. त्याचं वर्णन केलं आहे, मी आता तेवढं सगळं बारकाव्याने आपल्याला सांगत नाही, परंतु तो लेप जोपर्यंत पायाला आहे तोपर्यंत माणसाला त्याचा त्राससुद्धा होत नाही. म्हणजे थंडीचा असो, वाऱ्याचा असो, खालच्या उष्णतेचा असो, दलदलीचा असो, आणि म्हणाले तो लेप जर पायाचा निघून गेला तर मात्र त्याला पुन्हा आमच्यासारखे चामड्याचे पाय राहतील त्यांचे. आणि मग स्वेच्छारूप धारण विद्या त्यांनी सांगितले, जे पाहिजे आहे ते रूप धारण करण्याची विद्या पुराणांनी वर्णन केली. स्कंद पुराणात आहे, ब्रह्मखंडामध्ये आहे. आणि दुसरी वस्त्रग्राम हृदय विद्या, अस्त्रग्राम हृदय विद्या त्यांनी असं म्हटलं ही विद्या साध्य झाल्याने अस्त्रांचं रहस्य समजतं. हे अस्त्र कशामुळे तयार झालं, कसं तयार झालं, म्हणजे ही विद्या तर आज आम्हाला शिकली पाहिजे की हा जो ॲटम बॉम्ब आहे हा कशामुळे आम्ही तयार केला आहे, तो जर आम्हाला चार्ज केलेला ॲटम बॉम्ब जर आम्हाला डिस्चार्ज करायचा असेल, त्याला जर न्यूट्रल करायचं असेल, तर ही विद्या आजही आम्हाला आवश्यक आहे. म्हणजे आज आम्ही जे म्हणतो की सर्व देशांच्यामध्ये हे सगळं निर्माण करून सगळ्या जगाला आम्ही विनाशाच्या दरीच्या कड्यावर कडेलोटाला आणलं आहे, हे सगळं जर घालवायचं असेल तर कुठेतरी ह्याचा मागोवा घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ही मनूला प्राप्त झालेली, ज्याचं नाव स्वारोचिष मनू आहे, त्या मनूला प्राप्त झालेली विद्या आहे. सर्व भूत ऋत विद्या म्हणाले प्रत्येक जीवजंतूची भाषा कळते. आमच्याकडे इथे म्हणलं आहे की पोपटाची भाषा कळते, कबुतराची भाषा कळते, आम्हाला म्हटलं आहे काय मारल्यात थापा, तर त्यांनी सांगितलं नाही ही विद्या आहे.
आणि या विद्येने अनेक भाषा कळतात. पद्मिनी विद्या भूमिगत धनाची प्राप्ती करून देणारी, रक्षोघ्न विद्या यज्ञाना किंवा कार्याला विघ्न आणणाऱ्याचा नाश करणारी विद्या, जालंधरी विद्या वाल्मिकिनी कुशलवांना दिलेली आहे ती विद्या. त्याचं त्या विद्येचं स्वरूप काय आहे त्याचं वर्णन केलेलं नाही आहे, पण ही विद्या कुणी कुणाला दिली आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर पराबाला विद्या, ह्या विद्येनी म्हणाले अर्जुनाला त्रिपुरसुंदरीनी दिलेली विद्या आहे. त्यामुळे अर्जुनाला 11व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो तो विश्वरूप दर्शन घडवलं तरी अर्जुनाला कृष्ण समजत नाही, पण अर्जुन म्हणतो मला केव्हा तरी कृष्णाचं स्वरूप कळू दे, म्हणून त्या त्रिपुरसुंदरीनी त्याला ही विद्या दिली आणि त्याला कृष्णाचं यथार्थ रूप यथार्थ दर्शन घडलं असं वर्णन केलंय. वशीकरण विद्या, अशा प्रकारच्या अनेक विद्यांचं वर्णन आहे. अष्टादश पुराणांनी यश शृणोती नरोत्तम कथदियेवा विधानेन नेह भूयस्स जायते, जो नरश्रेष्ठ 18 पुराणं ऐकतो किंवा सांगतो आणि त्याचा विधिविधानासह जर त्यांनी त्याचा उच्चार केला तर त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकेल, हे दुसरं त्यांनी त्या ठिकाणी त्याचं फल म्हणून सांगितलेलं आहे. आता फल सांगताना आणखीन काही गोष्टी पुढे मांडल्या आहेत. तिथे त्यांनी असं म्हटलं आहे, जो पुराण सांगतो तो पुराणिक आहे, तो सात्विक असावा, तो सच्छील असावा. त्या पुराणिकाकरता आपल्याकडे हे जे सिंहासन आहे हे खरं म्हणजे पुराणिकांच्यामधूनच समोर उभं राहिलेलं आहे, आणि पुराणिकांच्याकरता चांगलं आसनं द्यावं, त्यांना उच्चासनावर बसवावं, त्यांच्याकडून पुराण श्रवण करावं. आणि हे पुराण श्रवण करत असताना आपल्याला काही काळ सांगितला आहे, काळाच्या मर्यादा पण आहेत. म्हणजे आपल्यापुढे मांडायचं तर चातुर्मास पुराण जर सुरू करायचं असेल तर दशमीला सुरू करायचं, आषाढी दशमीला ते पुराण सुरू करायचं आणि कार्तिकी पौर्णिमेला ते संपवायचं, म्हणजे चातुर्मास पुराणाचा तो काळ योग्य होतो. दुसरं असं की वर्षभर पुराणं सांगितली जातात, देवळादेवळांच्यामधून त्या त्या देवतेची पुराणं सांगितली जातात. आता अशाच प्रकारे पुराणांच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखीन काही सांगायचं तर अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा म्हणजे भागवत महापुराण सांगण्याचा प्रघात पुष्कळ आहे. बाकीची पुराणं सांगण्याचा प्रघात आता पुष्कळसा कमी झाला आहे, नाहीतर पूर्वी प्रत्येक देवळामधून त्या त्या देवतेचं पुराण वर्षभर चालू असे आणि लोक ते पुराण ऐकत असत. आता पुराणाच्या करता बाकीचा जो विधी की भागवत असेल तर पुराण सांगितलं तर त्या पुराणाचं ते आसन कुठे ठेवावं, तसंच त्या पुराणाचा सत्कार कसा करावा, त्या पुराणाचा आदर कसा व्हावा, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं भागवत पुराण झाल्यानंतर सामान्यतः सिंहासन दिलं जातं चांदीचं नाहीतर सोन्याचं, असे अनेक प्रत्येक पुराणांच्याकरता काही काही विधी आहेत. त्या सगळ्या विधींच्या मागे एक आपल्याकडचं, कृपा करून सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंटवरती ठेवावेत आपल्या, आणि नाही तर सरळ मागे बसावं आणि बाहेर जावं. तर पुराणांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्या पुराण ऐकलं की त्याचं फल श्रवणाचं, म्हणून त्या ब्राह्मणाचा सत्कार करावा, म्हणून त्याला दक्षिणा द्यावी वगैरे वगैरे, म्हणजे त्या पुराणिकाला हे जे सगळं लिहिलेलं आहे त्यावरती आपल्या समाजामध्ये एक मोठा आक्षेप आहे. तो आक्षेप असा आहे की या ब्राह्मणांच्या करता त्यांनी आपली सोय करून घ्यायची म्हणून ही सगळी फलं लिहिली आहेत. म्हणजे ही जी सगळी पुराणं आणि त्याच्या शेवटी लिहिलेली फलं आहेत ही त्या ब्राह्मणांनी घुसडली आहेत, कारण त्यांना लोकांच्याकडून काही पाहिजे आहे आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे. आता हा आक्षेप घेणारे जे लोक आहेत ते सगळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने पैसे मिळवतात आणि पैसे मिळवण्याकरता ज्या प्रकारची खरीखोटी धडपड करतात तेच असा विचार करू शकतात. आपण काल पुराणांच्या श्लोकांची संख्या पाहिलेली आहे, 12-12 हजार, 15-15 हजार, 50-50 हजार, 36 हजार, एकेका पुराणाची संख्या आहे. आणि पुराणिक काही एक पुराणाचा अभ्यास करत नाही, एकेका पुराणिकांचा जवळजवळ 5-5, 6-6 पुराणांचा अभ्यास असतो. भागवत पुराण तर असं आहे की
की आपल्याकडे असं म्हटलं जातं की विद्वानाची परीक्षा भागवतात होते. काल तर आपण बघितलंच व्यासांनी सगळ्या वेदसंहितांचं सुसूत्रीकरण केलं, व्यासांनी सगळ्या षडदर्शनांच्यावरती भाष्य व्यासांचं आहे. पाहिलं आपण काल पुराणं भाष्यांनी लिहिली, पुन्हा सूतांची परंपरा निर्माण केली, वेदमंत्रांची परंपरा या पैल वैशपायन आदी ऋषींच्या मधून ती निर्माण केली, पुन्हा ब्रह्मसूत्र लिहिली, ती परंपरा निर्माण केली वेदांताची, ती तर साक्षात शुकाचार्यांना दिली. सर्व परंपरा व्यासांच्यापासून निर्माण होऊन सुद्धा व्यासांना भागवत पुराण लिहावं असं वाटलं आणि त्याकरता त्यांनी भागवत पुराणाची रचना केली. त्या सर्व पुराणांच्यामध्ये जे अर्थ गांभीर्य आहे, जे विषय गांभीर्य आहे, जे विचार गांभीर्य आहे, जे समाजाला प्रबोधन करण्याचं सामर्थ्य आहे, संस्कारांचं सामर्थ्य आहे, या सगळ्याचा विचार करता जो पुराणिक अयाचित वृत्तीनी त्या पुराणाचं, ज्याला आपण पठण म्हणू, अध्ययन अध्यापन म्हणू, ती परंपरा राखण्याकरता आणि प्रत्यक्ष पुराण सांगणं, कथन करणं म्हणू, या सगळ्यामध्ये ती जर व्यक्ती समाजातून पैसेच न घेईल किंवा तिला जर पैसेच नाही मिळाले तिचा प्रपंच कसा चालेल? समाजामध्ये त्यांनी निस्पृह राहावं आणि त्याला काहीच देऊ नये. वास्तविक पाहता कोणत्याही ग्रंथामध्ये, कोणत्याही पुराणामध्ये पुराणिकाला फलश्रुती म्हणून काय द्यावं हे जे सांगितलं आहे ते त्या पुराणिकाला पैसे पाहिजेत म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. जोपर्यंत आमच्या समाजामध्ये बुद्धिमंतांचा, व्यासंगी लोकांचा, व्युत्पन्न पंडितांचा आदर करावा, सत्कार करावा ही भावना जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत अशा प्रकारची वक्तव्ये ह्या समाजामध्ये होणार नाहीत. जी मंडळी अशा प्रकारची वक्तव्ये आमच्या समाजामध्ये करतात त्यांना त्यांच्या पांडित्याचा सत्कार आणि सरकारी पुरस्कार मिळावेसे वाटतात, परंतु समाजामध्ये अयाचित वृत्तीनी समाज चालवण्याकरता, समाजाला मार्गदर्शन करण्याकरता जी मंडळी कार्य करतात त्यांना मात्र स्वेच्छेने काही देऊ नये ही जी भावना आहे ही फार शोचनीय आहे. आणि दुर्दैवाने या पुराणांच्यामध्ये दिलेल्या ज्या फलश्रुती आहेत त्या ब्राह्मणांच्या हापापलेल्या वृत्तीतून आलेल्या नाही आहेत. ब्राह्मणांना काहीतरी मिळावं म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. कोणतंही पुराण कुठल्याही सोम्या गोम्या ब्राह्मणांनी लिहून त्याची फलश्रुती दिलेली नाही आहे. आणि जर असं एक टक्का कुणाला त्याच्यावर आरोप करायचा असेल की व्यासांनीच हे मुद्दाम ब्राह्मणांचं जीवन बरकाण असं आहे, ब्राह्मणांकरता काय विचार ह्या समाजामध्ये निर्माण होतील आज तर काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जर कुणाच्या मनात असं आलंच की व्यासांना ब्राह्मणांचं बरं चालावं म्हणून जर त्यांनी हे लिहिलं आहे तरही व्यासांचं काही चुकलेलं नाही आहे. कारण समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या माणसाला सुद्धा पोट असतं आणि त्यालाही प्रपंच असतो, त्याच्याकरता हे दिलं पाहिजे. इतक्या क्षुद्र वृत्तीतून व्यासांनी लिहिलेलंच नाही आहे. समाजाला दानाची सवय असावी, समाजाने अयाचित वृत्तींनी राहणारी माणसं शोधून काढावीत आणि त्या समाजाने त्यांना आश्रय द्यावा या बुद्धीतून ते लिहिलेलं आहे. ही बुद्धी ज्याला समजत नसेल ते त्याचं दुर्दैव आहे, ते व्यासांचं नाही आहे. दुसरं आपल्यापुढे मांडण्याचा एक विषय आहे तो म्हणजे असा आहे की समाजामध्ये ह्या अशा प्रकारच्या फलस्वरूपामध्ये ज्यांना काही दिलं जातं किंवा त्याचा जेव्हा अशा प्रकारे उच्चार केला जातो, मनुष्याला तो जे कमावतो त्या कमावल्या जाणाऱ्या त्याच्या सगळ्या पैसा, स्थावर, जंगम ह्या सगळ्यामध्ये तो एकटा नाही कमवत. तो आपल्याकडे एक सूत्र आहे वैदिक परंपरेचं की ही सगळी जी सृष्टी आहे ती परस्परांच्या आश्रयाने चालते आणि त्यामुळे सगळ्यांचा एकमेकांवर आश्रयत्व आहे. आमचं घर चालतं काय आम्ही घर चालवत नाही, आमचं जीवन चालतं काय आम्ही जीवन चालवत नाही, आम्हाला वस्त्र नेसण्याकरता आम्ही आमचं वस्त्र विणत नाही, आम्हाला धान्य खाण्याकरता आम्ही आमचं धान्य उत्पन्न करत नाही, आम्हाला ज्या घरात राहतो आम्ही त्या घराकरता, ज्या म्हणजे आम्हाला जो आसरा पाहिजे आहे त्या आसऱ्याकरता ते घर आम्ही निर्माण करत नाही. एका जीवाने आपल्या जगण्याकरता स्वतः आपल्याकरता काय केलं आहे
आणि समाजाने त्याच्याकरता काय केलंय हा जर विचार केला तर करणारा समाज अधिक आहे, माणूस आपल्या स्वतःकरता करणारा कमी आहे. आणि आज तर आमचा शहरातला पोशाखी समाज त्यांनी आपली कुटुंब व्यवस्था अधिकाधिक आउटसोर्सिंगच्या मॅनेजमेंटवरती बेतलेली आहे. आमच्या घरात आम्ही झाडत नाही, आमच्या घराची स्वच्छता आम्ही करत नाही, आमचं धुणं आम्ही धुत नाही, आमची भांडी आम्ही घासत नाही, आमचा स्वयंपाक आम्ही करत नाही, आमची बाहेरची कामं आम्ही करत नाही, आमचं इन्कम टॅक्सचं काम कोणी बघतो, आमच्या पैशाच्या वेल्थ मॅनेजमेंटचं काम कोणी बघतो, आमची बाहेरची कामं कोणी बघतात, आमच्या स्वतःच्या वाहनांकरता सुद्धा माणसं नेमलेली असतात की बाबा तू येत जा, आमचं हे मेंटेन करून जात जा, आमचं घर आहे, दर महिन्याला यायचं मेंटेन करून जायचं. अरे घरातल्या प्रत्येक कामाचं आजच्या मॅनेजमेंटप्रमाणे आउटसोर्सिंग आहे, सगळं आउटसोर्स केलेलं आहे. या जगामध्ये ह्या परिस्थितीमध्ये मनुष्याला विद्येची किंवा गुणांची कदर ही गोष्ट प्रोफेशनल लेव्हलवरच्या लोकांना समजू शकत नाही. म्हणून काल आपण जे म्हटलं ना की पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे, त्यांनी सांगितलं ही भूमी कर्मभूमी आहे, बाहेरचे सगळे देश बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत, ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं, काय केलं जातं, ते कसं करावं, कोणत्या स्वरूपात असावं हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलंय पुराणिक रोज पुराण सांगतो, पण पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे, आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाहीत, कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो, आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्या विषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे हे जे नारद पुराण आहे हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीत। स्वामी भक्तांना ह्याची प्रचिती खूप वेळेला यायची। डॉक्टर वामन गोपाळ हे स्वामींचे निस्सीम भक्त। मुंबईला त्यांचा दवाखाना होता। स्वामींच्या कृपेने दवाखाना उत्तम चालला होता। दर महिन्याच्या पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे। 2 दिवस स्वामींच्या सहवासात राहायचे आणि मग मुंबईला परतायचे। रोज सकाळ संध्याकाळ ते स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे। स्वामींच्या नामात अष्टौ प्रहर दंग व्हायचे। दर गुरुवारी श्री दत्तात्रेयांची आरती आणि स्वामींचा जप ह्यात डॉक्टर दंग होऊन जायचे। अनुभव असा होता की दर गुरुवारी रात्री आरती झाल्यावर त्यांचं देवघर गंधाने भरून जायचं। जप संपला की शरीर अगदी पिसासारखं हलकं होऊन क्षणार्धात अक्कलकोटात सूक्ष्म रूपात जायचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन माघारी वळायचं। स्वामींची आपल्यावर अपरंपार कृपा झाली आहे ह्याची तीव्र जाणीव डॉक्टरांना होती। दर गुरुवारचा हा दिव्य अनुभव त्यांनी अंतःकरणात जपून ठेवला होता। एका पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी खूप काबुली डाळिंब घेतली आणि ती त्यांनी स्वामींना अर्पण केली। त्या पौर्णिमेला स्वामींच्या दर्शनाला ठिकठिकाणाहून हजारो माणसं आली होती। डॉक्टरांच्या मनात खरं तर असा भक्तिभाव दाटून आला होता की आपल्या हाताने स्वामींना डाळिंबाचे लाल भडक दाणे भरवायचे। परंतु गर्दीमुळे मात्र ते शक्य झालं नाही। 2 दिवसांनी ते परत मुंबईला आले। त्या दिवशी नेमका गुरुवार होता। रात्रीची आरती संपली। त्यांचं देवघर पुन्हा स्वामी गंधाने भरून गेलं। डॉक्टरांचं मन आनंदाने भरून आलं। नंतर ते जपाला बसले। जप चालू असताना अचानक देवघरात पौर्णिमेचं शीतल चांदणं पसरलं। त्यांची खोली निळ्या रंगाने भरून गेली। त्यांच्या कानावर अमृतासमान वाणी पडली। डॉक्टर, डाळिंब खायला आलो आहे। डॉक्टर समोर पाहू लागले तर साक्षात स्वामी समर्थ तिथे उभे होते। आपल्या डोळ्यावर डॉक्टरांचा विश्वासच बसेना। साक्षात परब्रह्म भक्ताघरी त्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आले होते। डॉक्टरांनी स्वामींना चौरंगावर बसवलं। त्यांची पाद्यपूजा केली। त्यांनी श्री दत्तात्रेयाची आरती पुन्हा केली आणि मंत्र जप म्हटला। डाळिंब सोललं आणि आपल्या हातांनी त्यांनी स्वामींना भरवलं। स्वामींनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला आणि एकदम गुप्त झाले। पहाट झाली तरी डॉक्टरांचा जप मात्र सुरूच होता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगतो की जो नामात दंग असतो, जपात स्वतःला पूर्ण विसरून जातो, त्याच्या मागे पुढे परमेश्वर चालत असतो। परमेश्वर तुमचा पूर्ण भार उचलतो। तुम्हाला जे जे हवं असं वाटतं ते ओळखून देतो। तुमचं मन तो समाधानाने भरून टाकतो, तृप्तीचा आनंद देतो। केवळ सुख आणि सुखच तुम्ही अनुभवता, कारण तुम्ही अखंड नामात असता।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।